ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत जाणून घेत असतो आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत असतात आणि एक यशाचा मार्ग त्यांनी अवलंबलेला असतो आणि हा मार्गच म्हणजे आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतो। याच दृष्टिकोनातून आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा हा जो प्रवास आहे तो जाणून घेत असतो तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये। आज आपण अशाच पद्धतीनं आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे धनराज पाटील याला। तो 2016 मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पासआउट विद्यार्थी आहे। सध्या बाणेर पुणे येथे NSDL या कंपनीमध्ये ई गव्हर्नन्स ही कंपनी आहे, या कंपनीमध्ये आता सध्या तो कार्यरत आहे। मूळता राहणारा तो ककासपूर तालुका धाराशिव येथील आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्याचा हा सर्व जीवन प्रवास। धनराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
4: फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू।
3: आता जसं की 2016 पासआउट राईट म्हणल्यानंतर आता 2024 चालू आहे, 8 वर्ष झालेली आहेत। मग 8 वर्षानंतर पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये तेरणा कॉलेजमध्ये आला की अगोदर आलो?
4: अगोदर 1-2 वर्ष आलेलो आहे त्याच्यामध्ये, म्हणजे बेसिक आपलं मार्कशीट घेण्यासाठी किंवा असंच काम पडल्यानंतरच आलेलो आहे आणि आता फायनल डिग्री सर्टिफिकेट एका कंपनीमध्ये लागायचं होतं, सो त्याच्यासाठी आता आलो होतो।
3: बरं, मग आता परत 8 वर्षानंतर परत कॉलेजमध्ये आल्यानंतर किंवा ह्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर काय आठवणी काय ताज्या होत्या?
4: हो, आठवणी तर कॉलेजबद्दल खूप जोडलेल्या आहेत आणि कॉलेजचं एवढं स्ट्रक्चर चेंज पाहून म्हणजे खूपच आनंद होतोय। आमच्या वेळेस म्हणजे थोडंफार होतं पण आता कॉलेजमध्ये खूप ड्रास्टिक चेंज झालेला आहे। मीन्स स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटी असेल, कॉलेजचा कॅम्पस असेल, बऱ्याच ऍक्टिव्हिटी म्हणजे खूप चेंजेस झालेले आहेत।
3: बरं, तरी 2016 विषय म्हणजे तू साधारणतः 2012 ऍडमिशन घेतलेला असणार, 2012-16 हे 4 वर्षाचा कालावधी कसा होता मग तुझा आणि तू तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी केली की तुला इंजिनिअरिंग इतिहास करायचा?
4: त्यावेळेस 2012-12 झाल्यानंतर माझा एक भाऊ होता इथे शरद पाटील म्हणून, तो 2009 पासआउट होता मेकॅनिकलमध्ये, सो त्यांनी प्रेफर केलं की आहे बेस्ट कॉलेज, स्टाफ चांगला आहे, बाहेर दुसरीकडे जाण्यापेक्षा म्हणजे जालना म्हणजे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जाण्यापेक्षा इथे उस्मानाबादमध्ये त्यांना कॉलेज चांगलं आहे, तर त्यांनी प्रेफर केल्यानंतर मी इथे ॲडमिशन घेतलं।
3: अच्छा, बरं, ज्यावेळेस मग तू 2012 इथे ॲडमिशन घेतलं, पुढचे 4 वर्ष होतं, तर मग इथलं करिक्युलम, इथले अकॅडमिक्स कसे कसे होते?
4: 4 वर्षाच्या काळामध्ये फर्स्ट इयरला आल्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंग हे आमच्यासाठी एक म्हणजे हेच चॅलेंजिंग होतं की 12वीनंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं म्हणजे हेच झालं की संपलं, झालं आपण इंजिनियर झालो हेच होतं। आणि फर्स्ट इयरमध्ये तर असं हवेतच गेलं की जस्ट हा फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं इथे, मग बाकी मेन बिल्डिंग आमचं मेकॅनिकल डिपार्टमेंट होतं ते मेकॅनिकल डिपार्टमेंट, इकडे CSC ETCचा काय आमचा एवढा संबंध यायचा नाही, फर्स्ट इयर बिल्डिंग आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे प्रॅक्टिकल हेच असायचं आणि मेन बिल्डिंगचा संबंध म्हणलं तर फक्त मीन्स एक्झामच्या टायमिंग वेळेसच मेन बिल्डिंगचा संबंध येत होता। बाकी बरं होतं काही म्हणजे असं.
3: बरं, आणि स्टडीच्या दृष्टिकोनातून कसं होतं? कारण आता 2012 म्हणजे आपण काय केलेलं की तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अनेक अशा विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू केलेला होता जे की 1986 पासूनचे पासआउट आहेत, म्हणजे जुने एकदम. तर अभ्यासक्रमामध्ये त्यावेळेस म्हणजे मोबाईलचं पण बरंचसं चांगलं, आता म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईलचं इंटरनेटचं युग चांगलं फास्टमध्ये आलेलं होतं तसं 2012-13-14 त्याच्या अगोदर कदाचित एवढं नसणार आहे, पण ते त्याकाळ. तर हे अभ्यासामध्ये त्याचं कसं मग ते?
4: आमच्या वेळेस तर 2012 वेळेस मीन्स जस्ट अँड्रॉइड निघाले होते, जस्ट कुणाकडे नव्हते, कुणा एका दोघाकडेच अँड्रॉइड असायचे आणि डेटा पॅक आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी एवढे जास्ती नव्हते. तर एवढं मोबाईलचा यूज करून आम्ही जास्ती काय अभ्यास नाही केला. जे आहे ते आपलं रेफरन्स बुक आणि झेरॉक्स किंवा जुन्या ओल्ड स्टुडंटचे जे नोट्स काढले ते त्याच्यावरच आम्ही अभ्यास केलेला आहे. 12-13-14 लास्ट म्हणजे B15 आणि 16 थोडं मोबाईलचं प्रमाण वाढलं होतं आणि 16 नंतर म्हणजे डिग्री पासआउट झाल्यानंतरच जिओ 4G म्हणजे तो काळ आलाय. त्याच्यामुळे आमच्या 2004 म्हणजे 4 वर्षांमध्ये एवढं मोबाईलचं जास्ती नव्हतं. आम्ही फक्त बेसिकली थोड्याफार डेफिनेशन गुगल सर्च करायचं एवढ्यापुरतच मोबाईल होता, म्हणजे जास्ती काही मोबाईलचं नव्हतं.
3: मग अभ्यासाचा कसा विषय होता?
4: अभ्यासाचा तर लायब्ररीमधून रेफरन्स बुक घेणे, म्हणजे जर पेपरच्या 2 महिने आधी अभ्यास सुरू केला असेल तर रेफरन्स बुक घेणे आणि पेपरच्या 2 दिवस जर पेपरला असेल किंवा इव्हन नाईट स्टँड म्हणजे 1 दिवस जर असेल तर मग त्या टायमिंगला फक्त डायरेक्टली म्हणजे ओल्ड स्टुडंट किंवा जे करंट स्टुडंटनी नोट्स काढल्यात ना तेवढे ते झेरॉक्स करून तेवढ्याचाच अभ्यास करणे. म्हणजे जर 6 युनिट 6 चॅप्टर असतील तर म्हणजे 1 दिवस आदिवरचं सांगतोय तर त्यावेळेस आपल्याला पासिंगसाठी किंवा ते मेन इम्पॉर्टंट 4 टॉपिक आहेत तेवढेच करून पेपर दिलेले आहेत. एक नाईटमध्ये पण पेपर काढलेले आहेत.
3: बर बर. मग आता जर समजा त्या काळचा जर तसा अभ्यास आता आठवला आणि आता हे काय NSDL ई गव्हर्नन्स मध्ये आता समजा जॉब चालू आहे तर त्याची जर थोडीशी सांगड घालायची म्हटलं तर आत्ताचा हा जो सगळा जॉबचा प्रोफाईल आहे तो आणि त्यावेळेसचा अभ्यास, त्यावेळेस जर खूप जास्त आणखी लक्ष दिलं असतं तर आज अजून काही प्रोफाईल वेगळं राहिलं असतं असं काही विषय?
4: तसं काही फरक पडला नसता, पण जर जास्त अकॅडमिकमध्ये मार्क्स असते पहिल्यापासूनच जरा हे केलं असतं तर डायरेक्टली पडला असता फरक. मीन्स कॅम्पस सिलेक्शन या डायरेक्टली मीन्स मी मेकॅनिकल बॅकग्राऊंडला होतो फर्स्टली, तर त्याचा 2016 प्रवास असा होता की आम्ही IT कधी गेलो नव्हतो ना तिकडे कधी पाहिलं बी नव्हतं. तर मेकॅनिकलमध्ये जाऊन मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे चाकण तिकडल्या भोसरी आणि बाहेरच्या रांजणवाडी ह्या एरियातच आम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जॉब सर्च करायचं. फर्स्ट ऑफ ऑल 2-3 वर्ष तर ते ऑटोमोबाईल प्रोडक्शन क्वालिटीमध्ये जॉब केलेला आहे आणि तिथून नंतर मग पुण्यामध्ये गेल्यानंतर समजलं की ठीक आहे इथं काही ग्रोथ नाही आहे जास्ती, IT स्कोप आहे. तर मग तो एक करत करत मग साईड बाय साईड क्लासेस केले आयटीचे क्लासेस करून मग परत IT शिफ्ट झालो.
3: मित्रांनो, जे आपण चर्चा करत आहोत ते धनराज पाटील याच्याशी. तो 2016 पासआउट आहे मेकॅनिकल ब्रँचमधून. सध्या NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये बाणेर पुणे येथे तो सध्या कार्यरत आहे. जसं तू बोलताना म्हणलं होता की तुझं मूळ गाव हे काकासपूर तालुका धाराशिव असा म्हणजे ग्रामीण भागात. तर धनराज, म्हणजे आता तुझ्या गावाकडलं किंवा तुझ्या घरचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड कसं आहे ते सांग.
4: ओके. त्यावेळेस म्हणजे वडील आई वडील एक भाऊ आहे, भाऊ शेती करत होता आणि मी म्हणजे सगळ्यात लहान भाऊ. माझी एक मोठी बहीण होती ते गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग झाली होती. म्हणजे बॅकग्राऊंड फॅमिलीमध्ये सगळे मोस्ट ऑफ इंजिनियर होते माझे. त्याच्यामुळे 8-10 इंजिनियर फक्त एक माझा सख्खा भाऊ फक्त फार्मर आहे, बाकी सगळे चुलत भाऊ सख्खे भाऊ सगळे इंजिनियर आहेत. त्याच्यामुळे आणि मी पण लास्टला जो होतो तो इंजिनिअरिंगकडेच गेलो, असं काही डिफरंट कोणी नाही केलं. त्याच्यामुळे हे बाकी गोष्टी माहीत होत्या की इंजिनिअरिंगला काय सब्जेक्ट असतात, काय बॅकलॉग आणि बाकी गोष्टी सगळं, म्हणजे असं नवीन काय नव्हतं. काय झालं एखादा बॅकलॉग पडला तरी डिस्कस करून माहीत असायचं की काय करायचं काय नाही असं. त्याच्यामुळे एवढं काही जड नाही गेलं. वडील शेतीच करत होते पण वडिलांचा काय खूप सपोर्ट होता त्याच्याबद्दल काय नाही.
3: अच्छा. आणि शिक्षण म्हणजे स्कूलचं शिक्षण असेल ते कसं?
4: स्कूलिंगला मी 4th-7 जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळला होतो लातूरला, आणि 8th-9th-10th श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो. आणि उजनीमधून झाल्यानंतर 11th-12th मी लातूरला होतो अगेन, आणि तिथून बोर्ड आणि CET पासआउट झाल्यानंतर मग परत इंजिनिअरिंग म्हणजे
3: 11th-12th
4: लातूरला होतो, जयक्रांती कॉलेजला होतो.
3: जयक्रांती कॉलेज. बरं, मग तिथं 11वी 12वी करत असताना किंवा असं प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की आपण म्हणजे आणि ते आता लातूर हब पण म्हटलं जातं ना की तसं आय आय टी असेल किंवा नीट असेल किंवा असं काही समजा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी लोक खूप म्हणजे विचार करतात ते तिथले 2 वर्ष कसे होते मग काय असं डोक्यामध्ये चालू असायचं कारण 10 इंजिनियर घरातले म्हणजे बहीण स्वतः गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून झालेली आहे असं त्यामुळे
4: मी बेसिकली श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो मराठी मीडियम पहिल्यापासूनच इंग्लिशचा तेवढा काही म्हणजे जास्ती संबंध नसायचा इंग्लिश म्हणजे पासिंगसाठीच होतं 10th पर्यंत रे आणि एकदम 11वी 12वीला गेलं लातूरच्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रमधून लातूरमध्ये विद्यार्थी यायचे त्यामध्ये फर्स्ट चॅलेंज हे होतं की इंग्लिश रिडिंग इंग्लिश कम्युनिकेशन इंग्लिशचे वर्ड किंवा ते अंडरस्टँड करून घेणं
3: हे
4: 11वी 12वीला खूप डिफिकल्ट जायचं पण त्या एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे कॉलेज म्हणजे ट्युशन ह्या सगळ्या आणि तेच डेली टायमिंग असा होता की सकाळी 6 वाजल्यापासून ट्युशन आणि ह्या बाकी गोष्टीमध्ये त्या ऑटोमॅटिक 2 वर्ष म्हणजे एकदम ट्रेन झालो म्हणजे बाकी गोष्टीमध्ये तर ते बेनिफिशियलच राहिलं म्हणजे 11वी 12वी
3: बरं मग आता ज्यावेळेस आता परत आपण वळून ज्यावेळेस इकडे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या या परिसरामध्ये येतो 4 वर्षामध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेतलं काय 2016 पासआउट झाल्या झाल्या लगेचच हे NSDL मध्ये जॉब भेटला की काय झालं नेमकं
4: 2016 पासआउट झाल्यानंतर तर फर्स्टली म्हणजे खूप चॅलेंजेस होते की त्यावेळेस म्हणजे 2012 जेव्हा ऍडमिशन घेतलं ना त्यावेळेस आय टी मध्ये रिसेशन आलं होतं त्याच्यामुळे आय टी आणि सीएससी मध्ये कुणी ऍडमिशन घेत नव्हतं त्यामुळे मेकॅनिकल ब्रँच प्रेफर केली पण 2016 नंतर पण जरा म्हणजे जॉबमध्ये एवढं हे काही नव्हतं मग तिथून स्क्रॅचपासून सुरुवात केली की जस्ट ऑपरेटर किंवा एक सुपरवायझर म्हणून कंपनीमध्ये अप्रोच केला मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम केलं परत असं करून क्वालिटी इंजिनियर म्हणून एका म्हणजे कपारो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेडमध्ये काम होतो तिथे 2-3 वर्ष घातल्यानंतर चांगल्या पोझिशनला गेलो सिनियर क्वालिटी इंजिनियर म्हणून पण तिथे असं समजलं की मेकॅनिकलमध्ये एवढी ग्रोथ नाही आहे जसं की पेमेंट इन्क्रीमेंटचं असेल काय असेल जी ॲज कम्पेअर टू आय टी आणि त्यावेळेस आय टी एकदम म्हणजे बूमला होतं की म्हणजे जास्त वॅकन्सी पॅकेजेस सगळ्या गोष्टी होत्या ॲज कम्पेअर्ड माझे फ्रेंड जे सी एस सी आय टी आणि जे मेकॅनिकलमधून आय टीमध्ये गेलेले तर त्यावेळेस मग साईड बाय साईड एका फ्रेंडनी सजेस्ट केलं तर ते क्लास केला आणि तो क्लास कर म्हणजे मेकॅनिकलचा जॉब करत करत तो क्लास करून डायरेक्टली आय टीला शिफ्ट झालो इंटरव्ह्यू देऊन आणि मग तिथून NSDLचा प्रवास चालू झाला
3: अच्छा हे जे NSDL ई गव्हर्नन्स आहे ही नेमकी कंपनी काय म्हणजे तुझं काम काय असतं त्याच्यात
4: ओके NSDL ई गव्हर्नन्स कंपनी म्हणजे बेसिकली वरवर पाहायचं झालं तर पॅन कार्ड आधार कार्ड आपल्याला माहितच आहेत तर हे NSDLचं पूर्ण बॅकग्राऊंड ते येतं पॅन कार्ड आधार कार्ड तुमचं पॅनचे जेवढ्या वेबसाईट असतील आधारच्या जेवढ्या वेबसाईट असतील UNN नंबर आणि बाकी फंक्शन तर त्याच्यामध्ये ते डेव्हलपमेंट करतात त्या वेबसाईटचं त्यांना मेंटेन करावं लागतं कधी कधी आपण पॅन सर्च करतो आधार सर्च करतो तरी वेबसाईट सर्व डाऊन असतात तर त्या बॅकएंडला ते डेव्हलपमेंट होतं त्याचं टेस्टिंग होतं ह्या बाकी गोष्टी चालतात आणि NSDLचा एक प्रोजेक्ट चालू आहे आता सध्या ONDC म्हणून ONDC हा प्रोजेक्ट असा आहे की गव्हर्नमेंट मोदी गव्हर्नमेंटनं हे काढलेला आहे की ॲमेझॉन अँड फ्लिपकार्ट ह्यांची ह्या म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मक्तेदारी किंवा एक टॉपला डॉमिनन्स चालू आहे बाकीच्या जे लोकल मार्केट आहेत ना त्यांना ते प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक वेबसाईट चालू केली आहे ONDC नावाची त्या ONDC वेबसाईटमध्ये काय होतं बाकी लोकल मार्केटमध्ये ते बायर अँड सेलर ॲड करू शकतात तिथे आणि म्हणजे तुम्हाला एखादा फोन पाहिजे तर तुम्हाला तो पुण्याहून किंवा बाकीच्या औरंगाबादहून नाही येणार त्या उस्मानाबादच्या लोकल सेलरकडूनच तो मोबाईल येणार तर हे असं एक चालू आहे अजून ते म्हणजे 5 सिटीमध्येच फक्त डिप्लॉय केलेलं आहे आफ्टर 1-2 वर्षाने ते पूर्ण इंडियामध्ये डिप्लॉय करते तर त्यामध्ये असं असतं की ते वेबसाईट डिझायनिंग त्याचं टेस्टिंग डेव्हलपमेंट वेब पेज असेल बॅकएंड असेल API असेल त्याचं परफॉर्मन्स टेस्टिंग असेल ह्या IT रिलेटेड ज्या गोष्टी असतात ते त्याच्यामध्ये हे करतात
3: नाही तू एक बोलता तो जो विषय बोलला की लोकल सेलरचा फोन येईल ती नेमकी संकल्पना कशी असणार त्याच्यामुळे निश्चितच आता जे सध्या मार्केटमध्ये थोडंसं टेन्शन आहे किंवा अमेझॉन फ्लिपकार्टमुळे इथलं लोकलचं मार्केट जे आहे ते थोडंसं अडचणीचं ठरलेलं आहे
4: मोदींचा म्हणजे हा म्हणजे ह्याच्याबद्दल पियुष गोयल हे आहेत ह्याच्यामध्ये तर त्यांच्या अंडरखाली हा प्रोजेक्ट आहे मेनली तर त्यांचं ऑब्झर्वेशन किंवा सगळ्यांचं ऑब्झर्वेशन हे होतं की हे अमेझॉन कंपनी बाहेरचे तर मेक इन इंडियाला प्राधान्य देण्यासाठी अमेझॉन आल्यापासून ह्या लोकल कंपन्या किंवा लोकल जे आहेत ना ते त्यांना पूर्ण म्हणजे त्यांचा सेल होत नाही आहे. तर आता ते ओएनडीसीवर काय करायचे, लोकलमधला लोकल किंवा तुमचं एक रूममध्ये पण तुमचा बिझनेस असेल तो डायरेक्टली झिरो कॉस्टमध्ये झिरो याच्यामध्ये तो डायरेक्टली ओएनडीसीला बायर म्हणून म्हणजे रजिस्टर करू शकतो, सेलर म्हणून रजिस्टर करतो. आणि तो रजिस्टर केला तर मी ॲज अ बायर आहे, तर बायरनी एखादा फोन मागितला, हेडफोन मागितला, तुमचं माईक मागितला काय असेल ते, तर ते तिथल्या लोकललाच सर्च होणार, जे तुमच्या नियर बाय आहे ना ते आधी येणार तिथे.
3: Okay.
4: असं आहे मग त्याच्यामुळे त्यांची डिलिव्हरी कॉस्ट कमी होणार, बऱ्याच गोष्टी आहेत.
3: अच्छा, त्यामुळे लोकल मार्केटला निश्चित उठाव मिळाला आणि हे एक चांगलं खूप फायद्याचं होईल. अच्छा, तर मग हे एनएसडीएल मध्ये ह्या पद्धतीचं सर्व काम करत असताना किंवा आता जे मी तुझी फ्लुएन्सी ऐकतोय किंवा हे वेबसाईट करणं किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी करणं, मग हे जे नॉलेज आहे हे नॉलेज कसं येतं? मग म्हणजे मी हे या दृष्टिकोनातून विचारतोय की आता जे समजा आता तुझा इंटरव्ह्यू ऐकणारे इतर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असणार आहेत, काही स्टुडंट आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असणार आहेत, काही फायनलचे असणार आहेत, त्यांना आता पुढे जायचंय समजा, तर हे जे नॉलेज आहे याच्या बाबतीत जर समजा अपग्रेडेशन असेल अगोदरच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तर कदाचित अजून खूप चांगली लवकर.
4: बरोबर,
3: तर हे कसं तू याला एक्सप्लेन करशील की
4: म्हणजे आता जे करंट स्टुडंट आहे यांच्यासाठी एकच ऍडवाईस असेल म्हणजे माझ्या ॲज अ एक्सपिरियन्सनुसार की मी तर काय नॉन आय टी बॅकग्राऊंडमध्ये होतो, ज्याने आय टी बॅकग्राऊंड असेल किंवा मेकॅनिकल ज्यांना आय टीमध्ये करायचं असेल करिअर, त्यांनी इंजिनिअरिंग करिअरमध्येच बेसिकपासून लँग्वेजेसचा प्रॅक्टिस केली पाहिजे, म्हणजे जावा स्क्रिप्ट, सीपीपी, ह्या जे लोक लँग्वेज आहेत त्या पूर्ण लँग्वेजचा पूर्ण कमांड असला पाहिजे. त्याचा जर कमांड असेल तर पुढे काही अवघड डिफिकल्ट नाही जाणार त्यांना म्हणजे हे करण्यासाठी. असं आहे, इझिली इंटरव्ह्यू भेटू शकेल, त्यांचं कम्युनिकेशन प्रॉपर असेल, ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग हे बाकी गोष्टी असतील आणि लँग्वेजचा जर सपोर्ट असेल तर फ्रेशर ॲज अ फ्रेशर म्हणून पण ते कोणत्याही कंपनीला अप्लाय करू शकतात आणि त्यांना जास्त म्हणजे वाव आहे त्याच्यामध्ये.
3: बरं, आता धनराज पाटील याच्याशी आपण चर्चा करत आहोत. 2016 मेकॅनिकल ब्रँचचा पासआउट आहे आणि आता एनएसडीएल ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये तो बाणेर पुणे ते कार्य करत आहे आणि तिथं जॉबवर पण आहे. ही एनएसडीएल कंपनी गव्हर्नमेंटची आहे का?
4: गव्हर्नमेंटची, सेमी गव्हर्नमेंट आहे.
3: सेमी गव्हर्नमेंट म्हणजे एका अर्थानं आपल्या भाषेत सांगायला येतो तुला सरकारी नोकरी आहे.
4: नाही तसं नाही, आम्ही जस्ट म्हणजे हेच आहे, प्रायव्हेट मध्येच आहेत, गव्हर्नमेंट कंपनी,
3: गव्हर्नमेंट अंडर गव्हर्नमेंट येते समजा असं आपण असं विचार करू. आता मी जेवढं तू फ्लुएंटली ज्यावेळेस एनएसडीएलचं काढलं किंवा तुझं सध्या रिसेंटली तू कनेक्टेड ह्या सगळ्या कंपनीशी कामाशी आहेस म्हणून तुझ्याकडे फ्लुएन्सी येते, पण त्याच्या अगोदर जो मी तुला प्रश्न विचारला होता की कॉलेजमध्ये असताना अभ्यास कसा करायचा, तू म्हणला की वन नाईट पण आम्ही पेपर काढलेले आहेत 2-4 दिवस अगोदर, आता पण तू हेच म्हणशील?
4: आता पण तसंच आहे, म्हणजे जर डेली टास्क आला एखादा हे आला,
3: नाही नाही नाही म्हणजे इतर स्टुडंट साठी म्हणतोय मी, इतर स्टुडंट
4: नाही ते तर म्हणजे ते सिच्युएशन नुसार ते ऍक्शन केलेली गोष्ट आहे, ते तर पहिल्यापासून प्लॅनिंग केलं किंवा थोडं डेली म्हणजे जे क्लासमध्ये शिकवतात ते फक्त नोट डाऊन केलं, जाऊन एकदा पण वाचलं ना तरी पण काही करायची गरज नाही, ते त्या बेसिक नोट्स आपापल्या जर रेफर केल्या तरी पण म्हणजे काय एवढे वन नाईट स्टँड आणि बाकी गोष्टी म्हणजे जास्त पीएलमध्ये जास्ती डिफिकल्ट नाही जाणार सब्जेक्ट लर्न करण्यासाठी. म्हणजे आम्ही ती चूक केली, चूक म्हणता येईल समजा ते
3: चूक नाही, चूक नाही या अर्थाने मी हे विचारत होतो की त्याचं कारण असं आहे की बरेच जण असं करतात ना की त्यांना, पण ज्यावेळेस त्यांना लक्षात येतं ज्यावेळेस आता तू ज्या स्टेजला आहेस की खरोखरच जर मी कॉलेजमध्ये असताना जर थोडंसं अजून सिरियसली केलं असतं तर ह्याच्यापेक्षा प्रोफाईल चांगली राहिली असती, अशा अँगलनं माझा विचारण्याचा भाग होता.
4: नाही कधी पण ते म्हणजे त्यावेळेस जर पहिल्यापासूनच प्रॉपरली हे केलं असतं डिस्टिंक्शन मध्ये किंवा प्रत्येक सब्जेक्टला जर चांगले स्कोरिंग मार्क असतील तर डेफिनेटली म्हणजे स्टार्टिंग मध्येच एमएनसी कंपनीला अप्रोच भेटला असतं डायरेक्टली. म्हणजे एमएनसी कंपनी ते डायरेक्टली 65% पाहिजे म्हणजे फ्रॉम 10-12 आणि डिग्री, तर तिथे अप्रोच भेटला असता डेफिनेटली त्याचा फायदा झाला असता.
3: सोबत आता एक असा विषय येतो धनराज की आता कंपनीमध्ये जॉब करतोय हे सगळा विषय झाला, घरात तर 10-10 इंजिनियर आहेत, त्याच्यामुळे घरामध्ये कॉम्पिटिशन लागलेली असते का की मी चांगला इंजिनियर आहे किंवा मी चांगल्या जॉब प्रोफाईलवर आहे किंवा असं काही?
4: तसं कॉम्पिटिशन नाही, कारण एका बॅचचे नाही. तर कोण आता माझा एक भाऊ आहे तो 2009 तो झालाय पासआउट, तर तो चांगला मीन्स प्रोडक्शन मॅनेजर किंवा म्हणजे त्या लेवलला आहे, तर त्याचं कम्पॅरिझन तर मी नाही करू शकत. आणि दुसरे बाकी आहेत तर वेगळ्या डिफरंट ब्रँचला आहेत, त्याच्यामुळे एवढं कम्पॅरिझनचं नाही आहेत, पण जस्ट त्यांच्याकडून आपण म्हणजे मोटिवेशन घेऊ शकतो की बाबा ठीक आहे मी अजून जर 4-5 वर्ष जर केले तर मी त्या लेवलला जाईल, असं त्या पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह पॉईंट घेऊ शकतो.
3: आणि अब्रॉडला जाण्याचं कधी असं काही विषय?
4: हा, आय टी मध्ये आहेत म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहेत. जर तुम्ही जर 4-5 वर्ष किंवा 4 वर्ष केलं किंवा म्हणजे ऑपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहे ते, आणि तुमचा जो डोमेन आहे त्याच्यावर डिपेंड आहे.
3: त्याच्यावर पण असे संधी मिळू शकते?
4: मिळू शकते. काय
3: तुझ्या बाबतीत काय विषय आहे?
4: हा, मिळू शकते, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये.
3: तुला जाण्याची इच्छा आहे?
4: अजून 2-3 वर्षांनी, अजून तर सिंगल.
3: बर. आणि आता हा विषय येतो की परत एकदा जर तुझ्या कॉलेजच्या जर्नीमध्ये जर घेऊन जायचं म्हटलं तुला, तर एक विषय असा येतो की तुला हे सगळं करत असताना, आता म्हणजे जेवढं तू पोलाइटली बोलतोय ते बाकी सगळं जॉबचा असा विषय आहे, मेकॅनिकलचा विद्यार्थी म्हणून खरोखरच 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सिरियस विद्यार्थी होता की कसं होतं नेमकं?
4: मी एवढा सिरियस ऍव्हरेज स्टुडंट होतो. मी काय जास्ती सिरियस पण फर्स्ट इयरला सिरियस होतो एकदम. जेव्हा फर्स्ट इयर फर्स्ट सेम क्लिअर निघालं, सेकंड सेम क्लिअर निघालं की असं वाटलं की झालं इंजिनियर आपण, आता आता काय नाही. मग थोडं बाकी ऍक्टिव्हिटी आणि म्हणजे जास्त स्कॉलर पण नव्हतो ना, जास्त लो लेवल पण नव्हतो, ऍव्हरेज स्टुडंट होतो.
3: आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये जसं कॉलेजच्या गॅदरिंग असतील, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील, त्याच्यामध्ये कधी काय?
4: हा, त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट करत होतो. गॅदरिंग मध्ये पण मीन्स ग्रुप मध्ये डान्स असेल किंवा एखादं घोषणा देणे हे असं, म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी केली आहे थर्ड इयर. फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये एवढी काय डेअरिंग नव्हती, सिनियर स्टुडंट आणि बाकीचे जास्ती होते त्याच्यामुळे एवढं काही पार्टिसिपेट नाही केलं. थर्ड इयर बी मध्ये म्हणजे आमचा असायचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये.
3: बर. आणि आता आम्ही प्रत्येकाला तर असा प्रश्न विचारतोच की म्हणजे चित्रपट पाहणे, गाणे ऐकणं हे तर कॉलेजमध्ये असतं, बऱ्याच वेळेस क्लासेस बंक करणं, पिरियड्स बंक करणं आणि जाणं असं काही असा विषय असतो, असं काही बऱ्याच वेळा?
4: फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये नाही, पण थर्ड इयर बी मध्ये बऱ्याच. आता त्या गोष्टी शेअर नाही करायला पाहिजे, पण केलेल्या आहेत तशा. त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं. तर थर्ड इयर सेकंड इयर मध्ये आम्ही म्हणजे सकाळी लवकर उठणं व्हायचं नाही, तर पहिले 2 क्लास असे बंकच व्हायचे. मग एकदा ते अटेंडन्स आणि प्रेझेंटी पाहून मग परत सेकंड मंथ मध्ये फुल अटेंडन्स मारायचे 80% असं.
3: आणि चित्रपटाचा विषय म्हटलं होता ते?
4: चित्रपट आम्ही एक्झाम झाली की चित्रपटाला जायचो, मग लगेच सगळे चित्रपट एकदाच पाहून निघायचे.
3: कुठे?
4: आपलं श्री टॉकीज.
3: डे टू डे बेसिसवर समजा असं गाणे वगैरे ऐकण्याचा विषय असेल तर?
4: हा, अभ्यास करताना, सबमिशन करताना, जे रायटिंगच्या टायमिंग मध्ये सगळे गाणे ऐकणे हे ऐकणे ते तर गोष्टी असायच्या छोट्या. त्यावेळेस कसं अँड्रॉइड एखादा दुसरा असायचा, एक म्हणजे आम्ही 3 पार्टनर होतो, राहुल शेळके, विक्रम मुकडे आणि मी सेकंड इयरला. तर एक मोबाईल घेऊन आम्ही 3-4 वाजेपर्यंत पिक्चर, वेब सिरीज साद असायचं.
3: बर बर बर. अच्छा, आता लग्न झालं?
4: नाही, आज आणखीन नाही.
3: बर बर. मग मेकॅनिकल होतं म्हटल्यानंतर ग्रीनरी होती आजूबाजूला का असं वृक्ष वाळवंटच?
4: त्यावेळेस तर म्हणजे आमच्या बॅच मध्ये आम्ही सेकंड शिफ्ट मध्ये होतो. फर्स्ट शिफ्ट मेकॅनिकल म्हणल्यानंतर ते तर गोष्टी ग्रीनचा तर संबंधच नाहीयेत, पण फर्स्ट शिफ्ट मध्ये थोड्या 4-5 मुली असायच्या ती मेकॅनिकलच्या. सेकंड शिफ्ट मध्ये तर 70 पोर होते, 70 मध्ये एक पण मुलगी नव्हते. त्यासाठी आम्हाला ETC आणि CST ब्रँच म्हणजे मेन ब्रँच कडे यावं लागत.
3: अच्छा अच्छा.
4: मेन बिल्डिंगला त्यासाठीच यायचं आम्ही.
3: बर बर. मग आता ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी गमती गमती झाल्या, सगळा विषय झाला, आता ज्यावेळेस तो घराकडे जातो, तो घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा तो एक इंजिनियर झालेला आहे, जसं म्हटलं की आता म्हणजे अस्पायरिंग बॅचलर असू शकतो की समजा लग्नासाठीचा विषय असं, मग घरातले आता वडील, आई वडील वगैरे सगळे किंवा जे भाऊ आहेत किंवा हे बाकी सगळे हे सगळे आनंदी आहेत किंवा चला ठीक आहे, धनराज NSDL मध्ये ई गव्हर्नन्स मध्ये काम करतो हे सगळं ठीक आहे का, अजून पुढे काहीतरी विषय करायचा, किंवा मग कदाचित वडील असं पण म्हणत असेल की आपण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की अडचणी निर्माण झाल्या, तो गावाकडे काहीतरी विषय कर, असं काही होतं असतं डोक्यामध्ये?
4: सध्या आमच्या घरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे, म्हणजे डिसेंबरमध्येच माझे वडील एक्सपायर झाले. आणि वडिलांचं असं होतं, वडील खूप सपोर्टिव्ह होते त्या बाबतीत, म्हणजे मी मेकॅनिकल टू IT मध्ये शिफ्ट झालो त्यावेळेस त्यांना आनंदच झाला, ते सपोर्टिव्ह होते किंवा अजून पुढे काय कर, त्यांचं असं काय कधी नव्हतं की गावाकडे किंवा घरी कर. कारण माझा एक मोठा भाऊ तो शेती करत होता, त्याच्यामुळे मला काय एवढं गावाकडे यायची काही गरज नव्हती. ते बोलायचे तुला जे काय करायचं आहे ते तिकडे कर, किंवा तुला त्याच्यात इंटरेस्ट कशामध्ये असेल ते कर, असं काही नव्हतं.
3: म्हणजे हे एवढं सगळं स्मूथली रन झालं का मग? म्हणजे जसं की स्कूलिंग तुझा अगोदर हरुंगुळला झालं असेल, पुन्हा त्याच्यानंतर उजनीला झालं, त्याच्यानंतर पुन्हा 11वी लातूरची असेल, 4 वर्ष इथले झाले की तू जस्टली म्हणतोयस की असं एवढं सगळं एक स्मूथ वेनं झालं की कधी असं
4: खूप खूप खूप माझ्यासाठी तर खूप अप डाऊन आलेले आहेत.
3: असं काय असे डाऊनचे काय विषय झाले?
4: डाऊनचा म्हणजे मी थर्ड इयर सेकंड सेम मध्ये औडा आजारी होतो, थर्ड इयर सेकंड सेम अँड बीई पूर्ण आजारी होतो. तर त्याच्यामध्ये मला मीन्स एक डायग्नोसिस झालेलं तर स्टमकचा, म्हणजे जे काही खाल्लं की ते वॉमिटिंग व्हायचं, तर ते पूर्ण इयर माझ्यासाठी म्हणजे थोडं एकदम हे गेलं. नंतर बाकी डिप्रेशन मध्ये जाणे, झोप न लागणे, ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या एक दीड वर्षामध्ये 2016-17 मध्ये. आणि परत मग हळूहळू मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉबला किंवा असंच जॉब करत राहिलो, मी काही थांबलो नाही की म्हणजे बसून जास्त अजून ट्रेस किंवा ह्या गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे. आणि परत एकदा मीन्स कपारो इंजिनिअरिंग मध्ये लागल्यानंतर मग हळूहळू हळूहळू म्हणजे 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर पण एक माणसामध्ये जिद्द असते की बाबा ह्या लेवललाच नाही थांबायचं आपल्याला. तिथूनच एक प्रेरणा मिळाली की ठीक आहे, हे 20-30 हजारावर जॉब करणं काय आपल्यासाठी हे नाही, 2-3 वर्ष केली ठीक आहे. आता मग त्याच्यानंतर मग ह्या आयटीचे क्लास करणे, आयटीमध्ये शिफ्ट होणे,
3: आता मात्र कम्फर्टेबल
4: जॉब आहे, आता काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये.
3: मग आता हे ज्यावेळेस डिप्रेशनचा आजारामुळे असेल, काही गोष्टी प्रॉब्लेममुळे असेल, त्यावेळेस तुला मग काय अशी गोष्टी सपोर्ट करत होत्या? आयदर म्हणजे आम्ही म्युझिकच्या दृष्टिकोनातून जास्त विचार करतो, कारण मोस्टली तर आम्ही पाहिलं की विद्यार्थी जीवनामध्ये मग कुठले तर सॉंग ऐकले की माणूस थोडंसं रिलॅक्स होतो आणि मग पुढे मार्गक्रम होतो. असं तुला कुठला असं मोटिवेट करत राहिलं?
4: हां, त्यामध्ये एकदम मी डिप्रेशनमध्ये गेलो, कारण बी फायनल इयर होतं, माझा पोटाचा त्रास होता, बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि म्हणजे प्रेशर पण एक होतं. तर त्यामध्ये मग रिकवर करण्यासाठी मी तर बरेच डॉक्टर म्हणजे दवाखान्यात म्हणजे हे केलं, व्हिजिट केलेलं आहे, दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर एक स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये जास्त फोकस केलं, म्हणजे योगा करणे, रामदेव बाबा नाही तर स्पिरिच्युअल गुरु जे असतील ते बरे, आता जस्ट त्याचे इंडिव्हिज्युअल गुरु असतील किंवा हे असतील तर ते फॉलो करून मग थोडे माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन मी मग माझं जे डिप्रेशन किंवा स्ट्रेस किंवा ज्या बाकी गोष्टी होत्या ना त्याच्यावर रिकव्हर केलं पूर्ण.
3: आणि समजा आम्ही गाण्यांच्या संदर्भात म्हणत होतो, तुला असे कुठले गाणे जास्त आवडायचे?
4: आमच्या वेळेस तर गाणे म्हणलं की एकच रॅपर होता हनी सिंग, त्यावेळेस ऑल टाइम एकच सिंगर होता हनी सिंगचे गाणे, म्हणजे पूर्ण आमच्याकडे काही डाउनलोड करणे ह्या गोष्टी नव्हत्या, तर डायरेक्ट मेमरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये असे हनी सिंगचे 70-80 रॅप भरलेले असायचे आणि तेच ऐकायचं आम्ही. तेच एक आमच्यासाठी एक मोटिवेशन होता,
3: म्हणजे यो यो हनी सिंगचा तुम्हाला
4: तो काळ आमच्यासाठी खूप म्हणजे हे होता. गाय सॉन्ग म्हणलं की हनी सिंग फक्त रॅप.
3: बर बर बर. मग आता कुठलं असं गाणं आठवतंय लगेच डोक्यामध्ये की ह्या कॅम्पसमध्ये आलो होतो मला ते जुन्या काळातलं आठवत आहे असं काही?
4: अच्छा, हनी सिंगचे तर काय रॅप असायचेच, त्याच्यामध्ये कलाकार हे अल्बम निघालं होतं, त्याच्यामध्ये बरेच गाणे, ते कलाकार देसी कलाकार असेल, लवडोस असेल, असे बरेच गाणे होते त्याच्यामध्ये.
3: अच्छा अच्छा, म्हणजे अशा पद्धतीचं पण गाणं आवडतं, ते आवडलं की लगेच म्हणजे काय ते लक्षात आलं की लगेच डोक्यामध्ये ते जुन्या मेमरीज येतात.
4: जुन्या मेमरी येतात कॉलेजमध्ये कधी कधी, मी आता मी उस्मानाबादचाच आहे ना, कधी कधी रिलेटिव्ह आहेत
3: उस्मानाबाद,
4: सॉरी सॉरी त्याबद्दल, धाराशिवचा आहे, त्याच्यामुळे मग ते सारखं बसमधून जाता येता कॉलेज सारखं दिसतं, तर त्या जस्ट एक म्हणजे एक व्ह्यू पण बघितला ना तर पूर्ण 4 वर्षाचा काळ एकदम माटून जायचा एका सेकंदामध्ये. फक्त मेन बिल्डिंगचे फक्त व्ह्यू दिसला बसमधून तर पूर्ण 4 वर्ष त्याच्यामध्ये म्हणजे विसरून जायचा.
3: मग आता काय इन फ्युचर प्लॅनिंग काय आहे की 2-4-5-10 वर्षानंतर धनराज पाटील कुठे असतील? मग
4: स्वप्न तर आहे,
3: धन पण आहे नावामध्ये, राज आहे आणि पुन्हा पाटील आणणं आहे का आम्ही राजकारणात आलेलं बघणार पुन्हा?
4: नाही नाही, राजकारणामध्ये नाही इंटरेस्ट आहे, म्हणजे इकडेच बाकी आपल्या गोष्टीमध्ये किंवा फॉरेन मध्ये जर चान्स मिळाला अब्रॉड ला ऑन साइड जाण्याचा आहे, इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणून आपण तो विचार करू शकतो. तर जर्मनी, जपान आहे त्या गोष्टी, जर आपण जर प्रॉपर 4 वर्षामध्ये केलं तर ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि तुम्ही एखाद्या वेळेस पाहू बी शकता.
3: अरे वाक्या बात ना, आम्ही परत बोलवणार ना धनराजला किंवा अब्रॉडला जाऊन आलाय कसा अनुभव आहे ते सांगून, तर तो विषय झाला. शेवटी जाता जाता काय असं सांगशील की आयुष्याचे असे गोल्डन वर्ड्स काय असतात की जे धनराज पाटीलला एक्सप्लेन करतील किंवा तुला त्या गोल्डन वर्ड्सवर चालायचं पुढे? असं
4: सगळ्यांचं तर एकच असतं, माझं पण तेच असेल की जो लाईफ आहे ना तो प्रेझेंटमध्ये जगण्यामध्येच हा लाईफचा आनंद आहे हे तर सगळे सांगतात, पण हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे आणि मी पण तो अनुभवला आहे की हे टाईम हे दिवस हा म्हणजे टाईम पुन्हा कधी येत नाही, तो जो गेलेला दिवस आहे ना तो परत कधी नाही येणार. जस्ट आता मी इंटरव्ह्यू देतोय तर ह्या प्रेझेंटमध्ये राहिलेलं कधी बेटर असेल. हा टाईम हा परत कधी आपण दोघ जण कन्वर्जन करेल नाही तर न करेल, तो त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे हेच सांगू शकतो मी.
3: तेव्हा धनराज खरं तर तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि एक तर म्हणजे तुझं सगळं शिक्षण झाल्यानंतर पुन्हा तू कसं इंजिनिअरिंग झाला पुढचा कसा विषय झाला आणि ह्या सगळ्या गोष्टीतून घडामोडीतून जात असताना तो उभा आहे स्टँड आहेस आणि प्रेझेंटमध्ये जगतोयस हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तर निश्चित तुझ्या आवडीचं यो यो हनी सिंगचं गाणं पण आपण ह्या मुलाखतीच्या नंतर ऐकवतो आपण. पण तू या ठिकाणी आला आणि सध्या NSDL ई गव्हर्नन्स बाणेर पुणे येथे कार्यरत आहेस. तुला अब्रॉडला जाण्याची पण इच्छा आहे, त्यासाठी सुद्धा रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो आणि तू परत एकदा अब्रॉडला जाऊन आल्यानंतर रेडिओ तेरणाला व्हिजिट करशील अशा अपेक्षा व्यक्त करतो.
4: ओके, नक्कीच नक्कीच, धन्यवाद धन्यवाद.
3: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500. ऐकत राहा आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. दुनिया की जो जुगी साढ़े

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नको भव्य वाडा, नको गाडी घोडा,

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM.
3: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि श्रोतेहो शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध विषय आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो, अशा पद्धतींच्या तज्ज्ञांना भेटत असतो. ज्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे एखादा व्यवसाय जर आपल्या शेती व्यवसायाशी संबंधित करावायचा असेल, एखादा जोडधंदा आपल्याला करावायचा असेल, तर त्याच्यामध्ये आपल्या तज्ज्ञांची मतं असतील, मार्गदर्शन असेल, हे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर आता आपण बघतो आहोत, चालू या 10 वर्षामध्ये सगळ्यात जी ग्रोईंग इंडस्ट्री ज्याला म्हणू शकतो, आपण वाढता व्यवसाय ज्याला म्हणू शकतो, की ज्याचं पट जे सांगता येईल ते अक्षरशः 5 पटीनं 10 पटीनं वाढताना आपल्याला दिसतं आहे. मागणी तितकी प्रचंड वाढलेली आहे. तर तो व्यवसाय म्हणजे ज्याला म्हणतो आपण की शेळीपालनाच्या माध्यमातून जो बकरी व्यवसाय आहे त्याचं तितकं मार्केट देखील वाढलेलं आहे. त्याची मार्केटमधली व्हॅल्यू देखील वाढलेली आहे, किमती तितक्याच वाढलेल्या आहेत. आणि आपले जे सुशिक्षित बेरोजगार असतील, शेतकरी असतील, अशांसाठी शेळीपालन हा व्यवसाय सध्या खूप चांगल्या पद्धतीनं मदत करतो आहे. आपली आर्थिक व्यवस्था जर पाहायची असेल तर त्याच्यामध्ये मोठी वृद्धी या व्यवसायामध्ये आपण करताना पाहत आहोत. आपले जे खेड्यापाड्यातील शेतकरी असतील किंवा जे थोड्याफार प्रमाणात शेती करत करत शेळीपालन करतायत किंवा भाकड शेळ्या पाळणारे जे एवढे आपले शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कामगार असतील, युवक असतील, अशांसाठी शेळीपालन हा एक उत्तम प्रकारचा व्यवसाय सध्या आपल्या ग्रामीण भागामध्ये दिसून येतो आहे. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती आपल्याला देणार आहेत श्रीयुत अभिषेक अमरनाथ योगी. हे तेर येथून आहेत, जे व्हेटरनरी डॉक्टरसुद्धा आहेत. विविध प्रकारच्या पशूंच्या आजाराविषयी ते मार्गदर्शन देखील करत असतात आणि व्यवसायाच्या संदर्भात देखील ते मार्गदर्शन करतात. आणि आपल्या SBIचं जे यूथ फाउंडेशन आहे, ज्या ठिकाणी युवकांना प्रशिक्षण दिलं जातं रोजगाराच्या संदर्भात, त्या ठिकाणी देखील ते लेक्चर्स त्यांची करत असतात. तर सगळ्या पद्धतीनं परिपूर्ण असे आजचे आपले माहिती देणारे आपले तज्ज्ञ या ठिकाणी आलेले आहेत अभिषेकजी. अभिषेक नमस्कार, कार्यक्रमात स्वागत.
4: नमस्कार सर.
3: अभिषेक, मला सुरुवातीला असं सांगा की तर हे सगळं पाहत असताना आपल्या भागामध्ये हा जो शेळीपालन व्यवसाय आपले युवक करू इच्छितात, शेतमजूर करू इच्छितात, शेतकरी करू महिला करू इच्छितात, अशांसाठी ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण काय सांगू शकाल?
4: तर यामध्ये सर बघा, प्रथम गोष्ट जर सांगायचे म्हणलं तर आपल्या एक खेडेगावामध्ये एक छोटीशी म्हण असते बघा, की आपण काय करतो बघा, शेळीलाही गरिबाची गाय म्हटली जाते, बरोबर. त्याच पद्धतीमध्ये आपण काय करतो आहे, शेळी पालनासाठी कमीत कमी भांडवलामधून चांगला चांगला व्यवसाय आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. तर अशा गोष्टी आता शक्य आहेत का, की असं बाबा ही मन जे आहे ती बरोबर आहे का, की बाबा ही काय एक बहाडी कथा आहे, ह्या गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, प्रत्यक्षामध्ये हा व्यवसाय आपल्याला या ठिकाणी सुरू करून पाहणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला जे आपल्याकडे जे अवेलेबल म्हणजे जे उपकरणं आहेत किंवा जे आपल्याकडे अवेलेबल जागा असेल, जमीन असेल किंवा जे काय पडीक सामान असेल, त्यापासून आपण कमीत कमी खर्चामधून हा चांगला चांगला व्यवसाय सुरू करू शकतो. मग ह्या व्यवसायासाठी बघा, सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की बाबा कमीत कमी भांडवलामधून आपल्याला काय करायचं आहे, एखादी शेळी विकत घ्यायची, त्यानंतर त्या शेळीसाठी काय करायचं, आपल्याला छोटासा एक निवारा वगैरे त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे. तर शेळीपालनाचं महत्त्वाविषयी आपण या ठिकाणी बोलत होतो. तर शेळीपालनाचं महत्त्व जर सांगायचं झालं तर या ठिकाणी आपण शेळीला गरिबाची गाय म्हटलेलं आहे, मग त्यातून आपण काय करतो आहे, कमीत कमी भांडवलामधून आपण हा चांगला व्यवसाय सुरू करू शकतो. जसं किंवा महिलांना बघा घर प्रपंच चालवण्यासाठी म्हणा, किंवा जे काय आठवड्याचे बाजारहाट असतील, किंवा अजून काय दुसरे काय सोने खरेदी करणे म्हणा, किंवा अजून काय दुसरे शोक वगैरे असतील, तर अशा छोट्या मोठ्या गरजांसाठी काय करावं लागतं, किंवा जेंट्स लोकांकडून त्या ठिकाणी आपल्याला पैसे वगैरे घेऊन त्या ठिकाणी आपल्याला या गरजा पूर्ण कराव्या लागतात. मग त्यासाठी जर आपण चांगल्या पद्धतीची एखादी शेळी जर घेऊन त्या ठिकाणी जर आपण त्या शेळीचं संगोपन व्यवस्थित जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला चांगलाच चांगला नफा हा आपल्याला त्या शेळीमधून आपल्याला पाहायला मिळू शकतो. उदाहरणात बघा पाहायला जर गेलं तर शेळी ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर शेळीचे आपण दुधापासून अनेक प्रकारचे जे रोग आहेत ते रोग आपण कव्हर करू शकतो, किंवा शेळीच्या दुधापासून आपण चांगल्या पद्धतीचा आपण साबण एक तयार केलेला आहे, त्या ठिकाणी आपण त्या साबणाचा यूज करून चेहऱ्यावरचे पिंपल्स वगैरे असतील तर त्या ठिकाणी आपण तो यूज करू शकतो. त्यानंतर बघा शेळीच्या लघवी ही पण एक आयुर्वेदिक औषध आहे की ज्याला आपण काय करू शकतो दमा ह्या आजारासाठी आपण त्याच्यावरती त्याचा उपयोग करू शकतो, किंवा ते आपण त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. दुसरं सांगायचं म्हणतात शेळीचं महत्त्व जे आहे ते मानवी जीवनामध्ये अतिशय मौल्यवान आहे, जेणेकरून काय करतो बघा शेळी ही 12 वनस्पतीचा पाला वगैरे खात असते, त्यामुळे आपल्याला काय होतं आहे जे शेळीचं दूध आहे ते आपल्यासाठी एकदम अमृत पिल्यासारखं आहे, जेणेकरून आपल्याला बघा कफ असेल, सर्दी असेल, दमा असेल, खोकला असेल, असे छोटे मोठे जे आजार आहेत त्या आजाराला रामबाण उपाय म्हणून आपण काय करू शकतो आहे, बऱ्याच ठिकाणी शेळीचं दूध हे आपण त्या ठिकाणी पिऊ शकतो आहे.
3: म्हणजे शेळी पालन करत असताना शेळीपासून मिळणारे जे उपपदार्थ आहेत ते सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असे आपल्याला म्हणावे लागतील. तर योगीजी मला याच्यानंतर असं सांगा की सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये हा व्यवसाय कोण करू शकतं?
4: तर ठीक आहे बघा, तर आपल्याला ह्या भागामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी बघा सर्वात आधी आपल्याला पाहिजे जमीन. जमिनीचा विषय आपण या ठिकाणी घेतला तर अत्यंत अल्प भूधारक जे शेतकरी आहेत हे चांगल्या पद्धतीनं हे शेळीपालन करू शकत आहे, किंवा जास्त जमीन असणारे शेतकरीसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मोठ्यात मोठा प्लांट हा शेळीपालनाचा टाकू शकत आहे. पण त्याचबरोबर जर आपण पाहायला गेलं तर ज्याच्याकडे थोडीही जमीन नाही तर असे लोकसुद्धा या ठिकाणी शेळीपालनामध्ये चांगल्या पद्धतीने यश निर्माण करू शकतात, जेणेकरून ते काय करतात बघा हां या ठिकाणी पाहायला गेलं तर ते जे लोक आहेत ते मुक्त संचार पद्धतीनं त्या ठिकाणी शेळीपालन करतात, जेणेकरून त्याच्यामध्ये काय होतं बघा एक छोट्याशा रूममध्ये काय करतात ते आपल्या सर्व शेळ्या ज्या आहेत कमीत कमी असे लोक जे आहेत ते 10 ते 15 या संख्येच्या आतच हे शेळीपालनासाठी त्या ठिकाणी चांगलं एक रूम बांधून त्या ठिकाणी ते संगोपन करू शकतात. मग ह्यालाच आपण म्हणतो आहे मुक्त संचार पद्धतीने शेळीपालन करते. मग हे लोक काय करतात बघा ज्या ठिकाणी बाबा निसर्गनिर्मित चारा असेल, कुरणे असतील, डोंगर असेल, किंवा जे छोटे मोठे माळरान वगैरे असतील तर अशा ठिकाणी जाऊन ते काय करतात दिवस शेळ्यांचं पालन पोषण करतात, आणि संध्याकाळी येताना ह्या शेळ्या घरी घेऊन आपल्या त्या छोट्याशा रूममध्ये त्या ठिकाणी ते कोंडून ठेवतात. मग अशा ठिकाणी जर पाहायला गेलं तर जास्त उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही, जेणेकरून काय होतं बघा शेळीमध्ये भटकंती ही जास्त होते, आणि संध्याकाळी ज्या ठिकाणी शेळी आपली राहिलेलं आहे त्या ठिकाणी म्हणा विविध प्रकारचे विषाणूजन्य आजार होणे म्हणा, किंवा त्या ठिकाणी दुर्गंध म्हणा, किंवा ऑक्सिजनची कमतरता म्हणा, यामुळे काय होतं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढून त्या शरीरावरती अनेक प्रकारचे छोटे मोठे कीटक म्हणा किंवा छोटा मोठा आजार त्या ठिकाणी त्या शेळ्यांना होऊ शकतो. तर या ठिकाणी बघा शेळीपालन जर करायचा विषय आपल्याला या ठिकाणी निघाला तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा जे युवक असतील, जे बेरोजगार असतील, महिला असतील, किंवा ज्याला शेती बघत एखादा जोडधंदा जर सुरू करायचा असेल तर असे लोकसुद्धा ह्या शेळीपालनाकडे चांगल्या पद्धतीने वळू शकतात. कारण जर असे जर व्यवसाय आपण करायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी बघा जे शेतामध्ये आपल्याला द्यावायचा वेळ आहे तो वेळ जास्त आपण त्या शेळीपालनाकडे सुद्धा देऊ शकतो आहे, किंवा शेळीपालनाला त्या दृष्टीनं बघू शकतो आहे. जर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला व्यवसाय करायचा म्हणलं तर त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही व्यवसायापैकी एखादा व्यवसाय हा निवडावा लागतो किंवा एखादा व्यवसाय आपल्याला ड्रॉप करावा लागतो. पण शेळीपालन हा असा व्यवसाय आहे जेणेकरून तुम्ही दोन्ही व्यवसाय एकाच ठिकाणी राहून ते आपण हँडल करू शकतो. यासाठी आपल्याला कसल्याही प्रकारचे मार्केटमध्ये जागा घेण्याची आवश्यकता भासणार नाही किंवा काय नाही. ज्या ठिकाणी ज्यांचं शेत आहे त्या ठिकाणी आपण हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने आपण यशस्वीरित्या चालू करू शकतो किंवा पूर्ण करू शकतो.
3: तर या ठिकाणी आपण बातचीत करतो आहोत ते तज्ज्ञ आहेत अभिषेक योगीजी यांच्याकडून आपण शेळीपालनाच्या संदर्भात या ठिकाणी माहिती करून घेतो आहोत. योगीजी मला याच्यानंतर असं सांगा की सर्वसाधारणपणे आपण बघतो की वेगवेगळ्या जातीच्या प्रजातीच्या शेळ्या आपल्या बाजारामध्ये उपलब्ध असतात. ज्यावेळेस आपण शेळी घेत असतो किंवा एखादा बोकड आपण घेत असतो त्यावेळेस कोणती काळजी घेणं गरजेचं आहे याच्या संदर्भात काय तपशीलवार सांगता येईल?
4: हा सर, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असं माझ्या पद्धतीमध्ये असं मला वाटतोय की अतिशय चांगला प्रश्न आपण आज विचारलेला आहे. तर शेळीची निवड करताना बघा, बऱ्याच ठिकाणी बघा जे व्यावसायिक आहे किंवा जे नवीन उद्योजक आहेत हे काय करतात, बऱ्याच ठिकाणी शेळी निवडताना या ठिकाणी चूक करतात, जेणेकरून त्यांचा जे म्हणजे तो जो लॉस आहे तो नंतर त्यांना काय होतो आहे कंटिन्यू त्यांना तो वर्षभर तो लॉस त्यांना सहन करावा लागतो. जर आपण चांगल्या पद्धतीने शेळी जर खरेदी केली तर त्या ठिकाणी बघा चांगल्यात चांगलं उत्पादन आणि चांगल्यात चांगला अनुभव आपल्याला हा प्रथम शेळीपासून आपल्याला पाहायला मिळतो. नाहीतर बघा बरेच लोक काय म्हणतात, शेळी जर घेताना आपण चुकलो तर त्या ठिकाणी बघा असं म्हणजे अयशस्वी होशील तू, किंवा तुला जमलं नाही, तुला ह्या गोष्टी जमत नाहीत, तू अशा भानगडीमध्ये पडू नको, हे बरेच असे छोटे मोठे आपल्याला काय करतात आजारातून आपल्याला अशा गोष्टीतून समोर येत अशा गोष्टी आपल्याला समोर येतात की जे आपल्याला नंतर अधोगतीकडे घेऊन जातात. त्यासाठी बघा शेळीपालनाची निवड करताना जे आपण त्याला काय म्हणतो बघा टेक्निकल पॉईंट किंवा थोडक्यात आपण ठोकताळे असं म्हणतो आहे की जे तुम्हाला शेळी ही कंटिन्यू तिच्यावर म्हणजे तिच्या आयुष्यमानापर्यंत चांगली राहावी जर असं वाटत असेल तर त्या ठिकाणी या ठोकताळ्यापासून आपण चांगल्या पद्धतीने आपण ती शेळी खरेदी करू शकतो. जर प्रथम आपण पाहायला गेलो तर बघा आपण कुठे बघा शेळीची कुठं खरेदी करतो, आपण शेळीची खरेदी करतो बघा विविध बाजारपेठांमध्ये किंवा घरगुती टाईपमध्ये किंवा असं एजंट वगैरे असतील तर या लोकांकडून आपण काय करतो शेळीची खरेदी करतो. म्हणजे एजंट लोक बाबा ही म्हणताल किंवा ही शेळी चांगली आहे ती शेळी चांगली आहे तर अशा शेळी आपण काय करतो आहे खरेदी करतो आहे. माझा शेळी खरेदी करायला काय जाताना आपण काय करतो आहे की आपले छोटे मोठे मित्र असतील किंवा घरामधले कोण उच्च मंडळी असेल तर अशा लोकांना आपण शेळी पाळणं म्हणजे शेळी खरेदी करण्यासाठी घेऊन जातो. मग आपण काय करतो शेळीचा फक्त रंगरूप बघून किंवा तिची चाल ढाल बघून अशा पद्धतीने आपण पारंपरिक शेळी खरेदी करत होतो. पण ह्याच्यामध्ये बघा जे शेळीच्या शरीरामधले आजार असतील किंवा जे त्याला आपण काय म्हणतो लपलेले आजार असतील किंवा अजून दुसरं काय असेल तर अशा गोष्टीपासून आपल्याला आपण काय करतो जागृत नसतो. त्यामुळे आपल्याला काय होतं आहे दिसायला चांगली जरी शेळी असली तर ते नंतर तिचं म्हणजे प्रजनन म्हणा किंवा दुसरं माझावर व्यवस्थित येणे गाभण व्यवस्थित राहणे अशा गोष्टीपासून जर त्या ठिकाणी आपला लॉस होत असेल तर मग अशी शेळी आपल्याला घेऊन काहीसुद्धा फायदा होत नाही. मग त्यासाठी आपण जर मार्केटमध्ये गेलं तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं बघा शेळीकडे काटेकोरपणे आपल्याला काय करायचं खालूनवरून थोडीशी नजर टाकायची. नजर टाकणे म्हणजे काय करायचं बघा शेळीच्या दातापासून ते पूर्णपणे शेळीचे जे अवयव आहे त्या अवयवाचे एक विशिष्ट पद्धतीने आपण काय करतो त्याची चेकअप करतो किंवा त्या ठिकाणी म्हणतो आपण एक पडताळणी करतो. मग त्याच्यामध्ये पहिली गोष्ट बघा आपण काय करतो शेळीच्या नाकापासून सुरुवात करतो. शेळीच्या नाका आता जर शेळीचं नाक पाहायला गेलं तर शेळीचं नाक हे निमुळत्या स्वरूपाचं असतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला आता बऱ्याच जणांनी नाक पण पाहिलं असेल तर शेळीच्या नाकापासून आपण त्या ठिकाणी सुरुवात करतो. आता शेळीचं नाक पाहायचं म्हणजे काय पाहायचं आहे की शेळीच्या नाकावरती बाबा छोटे छोटे घामाचे ठिपके आहेत का नाही ह्या गोष्टी आपण सर्वप्रथम त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये काय खास आहे असं तुम्ही विचारसाल तर ह्याच्यामध्ये बघा खास असं काय दुसरं नाही तर शेळीचं नाक कोरडं असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक इंडिकेशन आपल्याला मिळू शकतं की शेळीला छोटी मोठीची ताप आहे किंवा शेळी कुठल्या ना कुठल्या आजारानं ग्रस्त आहे. जेणेकरून काय झालं तिच्या नाकावरचं जे घामाचे ठिपके आहेत किंवा ओलसरपणा असं म्हणतो आपण तो काय होतो नाहीसा होतो. मग अशामुळे काय होतं शेळी तर एक स्ट्रेसमध्ये असते, ताणतणावामध्ये येऊ शकते किंवा शेळीला छोटी मोठी तापसुद्धा असू शकते. या अशा पद्धतीने आपण काय करतो शेळीचं नाक पाहू शकतो. दुसरा प्रकार त्याच्यातला जर पाहायला गेलं तर आपण काय करतोय शेळीच्या नाकावाटे वाहणारा जो द्रव आहे तो द्रवसुद्धा आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. थोडक्यात बाबा घट्ट स्वरूपाचा आहे, पिवळसर स्वरूपाचा आहे, लालसर स्वरूपाचा आहे किंवा एकदम पाण्यासारखी चिकट लाळ आहे. आता ह्या लाळीचे विविध प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे विविध प्रकारानुसार शेळीच्या आजारावर आपण त्या ठिकाणी शेळीचे आजार त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. जर लाळीसारखी असेल तर त्या ठिकाणी बघा म्हणतो आपण काय झालं आहे शेळीला ही सर्दी होऊन नंतर झालेला जो परिणाम आहे त्याला आपण निमोनिया म्हणतो. बघा थोडक्यात निमोनियामध्ये काय होतं कंटिन्यू नाकातलं पाणी हे थांबत नाही, कंटिन्यू हे लाळीसारखं त्या ठिकाणी ते एकदम पांढरशिपट पाण्यासारखं आपण ते लाळ पाहायला मिळतं त्या ठिकाणी. तर आती लाळ असेल तर त्या ठिकाणी आपण तिला निमोनियाचं लक्षण दिसू शकतं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. जर त्या ठिकाणी जर घट्ट शिमूड असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणतो शेळीला नॉर्मल सर्दी आहे. जेणेकरून काय होईल या सर्दीमुळे सर्दीचं लवकर कव्हर झालं नाही किंवा त्याच्यावर जर प्रतिबंधात्मक उपाय आपण केले नाही तर ते नंतर सर्दी राहून काय होते फुफ्साला इन्फेक्शन होऊन त्या ठिकाणी त्या निमोनिया नावाच्या आजाराची उत्पत्ती त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. त्यामुळं नॉर्मल जर घट्ट शिंबूड म्हणलं तर त्या ठिकाणी आपण सर्दी आहे असं समजू शकतो. त्यानंतर बघा तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये लालसर स्त्राव आहे. लालसर स्त्राव जेणेकरून काय होऊ शकतं तर शेळीच्या शिंगाला मार लागला असेल किंवा शेळीच्या नाकाला मार लागला असेल किंवा शेळीच्या डोक्याला मार लागला असेल तर ह्या दोन्ही तीन कारणामध्ये काय होऊ शकतं शेळीच्या नाकावाटे हा चिकट लालसर स्त्राव हा गळू शकतो. मग शेळी बघा मार्केटमध्ये आल्यानंतर काय होतं बघा शेळी चांगली शेळी मार्केटमध्ये येणं आणि ती आपल्याच्यानं घेणं ह्या थोडक्यात नशिबाच्या गोष्टी आहेत. जवळपास प्रत्येक माणूस घरची शेळी जर विकायला आपण बाहेर नेली तर त्या ठिकाणी आपण काय करतोय किंवा जे सगळ्यात कमी दर्जाचे म्हणतो किंवा जी खोडकर शेळी आहे अशी शेळी आपण काय करतोय सगळ्यात पहिल्यांदा मार्केटमध्ये विकायला करतो. आणि ती शेळी मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय वाटू लागते, सर्वात चांगली शेळी वाटू लागते. पण त्यातले पण असे छोटे मोठे आजार जे आहेत ते आजार जाणून घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी ह्या शेळ्या खरेदी करणं गरजेचं आहे. आता हे झालं शेळीच्या नाकाबद्दल. एक तीन प्रकारचे स्त्राव तुम्हाला सांगितले, त्या ठिकाणी जर लालसर स्त्राव आहे शेवटचा होता आपला, त्या ठिकाणी जर शिंगाचा कॅन्सर असू शकतो, तर शिंगाचा कॅन्सर असेल तर त्या ठिकाणी बघा टप्प्याटप्प्याने हे काय होतं शिळीच्या नाकावाटे असा स्त्राव तुम्हाला पाहायला मिळतो. तर आता हे नाकाच्या बाबतीतलं झालं, त्यानंतर आपण काय येतो बघा शिळीच्या डोळ्याकडे जातो. आपण शिळीच्या डोळ्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी निरीक्षण करतो. जसं आपण जर कुठल्या डॉक्टरकडे वगैरे गेलो तर डॉक्टर आधी काय करतो आपल्याला किंवा बॅटरी लावून किंवा टॉर्च लावून आपल्या डोळ्यामध्ये तो डोळ्याच्या भोवया म्हणा आपल्या डोळ्याच्या बुबळ्या म्हणा किंवा डोळे हे पूर्णपणे निरीक्षण करत असतो. जेणेकरून काय असतं बघा डोळ्याच्या थोड्याफार माहितीनुसार आपल्या शरीरामधले असणारे आजार वगैरे त्या ठिकाणी डॉक्टरला समजले जातात. त्यामुळं ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे. आता डोळ्यामध्ये तुम्ही म्हणाल काय पाहायचं आहे, बरोबर आहे. तर सगळ्यात डोळ्याचं मेन कारण काय, म्हणजे मेन उपयोग काय असतो डोळ्याचा, की डोळ्याला स्पष्टपणे दिसतंय का नाही ह्या गोष्टीचं आपण त्या ठिकाणी शहानिशा करून घेणं गरजेचं आहे. मग ह्या गोष्टी कशा कळणार आपल्याला, शिळीला तर एक तर बोलता येत नाही, तिला ऐकू येतं आहे, पाहायला येतं आहे, पण तिला दिसतं आहे का नाही हे आपल्याला कसं समजावं. तर त्यासाठी आपण काय करतो बघा, जे आपले हात आहे ते हात काय करतो आहे एका डोळ्याच्या समोर घेऊन जातो, जेणेकरून जर ते जवळ आपला हात गेला तर त्या ठिकाणी शिळीच्या डोळ्याची जे उघड झाप आहे ती चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. जर एखाद्या शिळीची डोळ्याची उघड झापच झाली नाही तर त्या ठिकाणी असं आपण समजू शकतो की ह्या शिळीला पाहताच येत नाही. आता पाहता येत नाही म्हणजे काय, जर हात जवळ आला तर त्या ठिकाणी शिळीला वाटते किंवा आपल्याला कोणतरी आता एक झपका मारू शकतो, त्यामुळे ती काय करते डोळ्याची उघड झाप करते किंवा चेहऱ्यावरती विविध प्रकारचे भाव वगैरे ती निर्माण करते. मग ह्या डोळ्यामध्ये जर आपल्याला पाहायला गेलं तर नंबर एक आहे पिवळसर डोळा असणे. आता पिवळसर डोळा म्हणजे काय, बघा डोळ्याला आपण म्हणतो बघा पिवळा दिसायला लागले किंवा पिवळा रंग आलेला आहे. तर असे जे डोळे आहेत किंवा असे जर डोळ्याची लागण आहे ते कशामुळे होऊ शकते, एक तर शेळीच्या शरीरामध्ये जे ताप आहे ते ताप शरीरामध्ये मुरल्यानंतर हा डोळ्यामध्ये हा पिवळसर रंगाचा भाग तुम्हाला पाहायला मिळतो. हा झाला एक. आता ह्यानंतर आपण अजून एक पाहतोय की बाबा शिळीच्या डोळ्यामध्ये लालसर रंग असणे. लालसर रंग म्हणजे आता ह्याचं कारण काय असू शकतं, एक तर शिळीला फटकारा लागणे. फटकारा लागणे म्हणजे काय, डोळ्याला कोणतरी चाबूक मारणे म्हणा किंवा फटकारा लागणे किंवा झाडाचा फटारा लागणे, ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टीमधून सुद्धा शिळीच्या डोळ्यामध्ये रक्त उतरू शकतं. नसल तर ह्याच्यामध्ये अजून एक कारण असू शकतं की शिळीला हे गोचीर तापाची जर लागण झाली तर त्या ठिकाणी शिळीला लघवी पण लाल होऊ शकते आणि डोळ्यामध्ये थोडासा लालसर रंगसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आता ह्याच्यामध्ये आपण तिसरं पाहायला गेलं तर शिळीच्या डोळ्यामध्ये आपल्याला एक पांढरा किंवा दुधाळ रंग असं म्हणतो. ह्या दुधाळ रंग जर दिसत असेल तर त्या ठिकाणी म्हणतो आपण की शिळीला डोळ्यामध्ये काहीतरी काटा मोडला असेल किंवा काहीतरी एखादा झाडाचा फटा वगैरे त्या ठिकाणी डोळ्यामध्ये लागलेला आहे, जेणेकरून शिळीला तात्पुरत्या स्वरूपाचं दिसायचं बंद झालेलं आहे. आता ह्या पांढऱ्या रंगामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतात, जसं किंवा मोतीबिंदूचं एक टिकला पडणे म्हणा किंवा डोळा पूर्णपणे फुटणे म्हणा किंवा डोळ्यामध्ये जे आपले काय म्हणतो आपण त्याला डोळ्यामध्ये जो पांढरा रंग आहे तो पूर्णपणे ब्लर असणे म्हणा किंवा थोडा दुधाळ रंगाचा असणे, या जर आजाराचं आपल्याला निराकरण करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, शिळीला हा प्रतिबंधात्मक उपाय करून किंवा डॉक्टरला वगैरे बोलून आपण त्या ठिकाणी तो क्लिअर करून घेऊ शकतो. पण आपल्याला इथपर्यंत लक्षात घ्यायचं आहे किंवा शिळे जर असे काही रंग वगैरे असतील तर त्या ठिकाणी अशी शिळी आपल्याला घेणं टाळायचं आहे. तर हे झालं आपलं डोळ्याच्या बाबतीत. शिंगाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शिंगाच्या बाबतीमध्ये जास्त काय परीक्षण करायचं आपल्याला आवश्यकता भासणार नाही, कारण तुटलेलं शिंग हे लगेच लगेच आपल्याला डोळ्यापुढे लगेच दिसतं, जेणेकरून आपण शिंगाला फक्त थोडं हलवून बघायचं, जेणेकरून जर शिंग हलत असेल तर त्या ठिकाणी शिंगाचा कॅन्सर असू शकतो असं आपण समजून घ्यायचं आहे. आता शिंग झाल्यानंतर आपण काय करतो, शिळीच्या पाठीकडे येतोय. पाठीमध्ये दोन भाग पडतात, एक तर आपण जे चौकापासून खालची पाट आहे त्याला आपण साधी पाट म्हणतोय आणि चौकापासून वरच्या पाटाला आपण ऊरपाट असं नाव दिलेलं आहे तर त्याला आपण ऊरपाट असं म्हणतोय. मग साध्या पाठीमध्ये आपण काय पाहतोय, एक तर आपले जे मणक्याची माळ आहे हे मणक्याची माळ पूर्णपणे आपण त्या ठिकाणी चेक केली पाहिजे आणि ही एकदम सरळ रेषेमध्ये असणं गरजेचं आहे. जर एखादा मणका जरी साईडला इकडे इकडे होत असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की शिळी ही आपली मणक्यामध्ये आदू आहे. आता मणक्याची गोठ झाल्यानंतर आपण खाली काय करू शकतोय, शिळीच्या बरगड्या ज्या आहे ते बरगड्या आपण त्या ठिकाणी चेक करू शकतोय. दोन्ही साईडच्या बरगड्या आपण नुसतं हात फिरवून सुद्धा आपण त्या ठिकाणी चेक करू शकतोय. जर एखाद्या साईडची बरगडी कुठे मध्ये गेली असेल तर त्या ठिकाणी आपण समजू शकतोय शिळीची बरगडी ही कुठेतरी मोडलेली आहे किंवा तुटलेली आहे. त्यानंतर आपण मागच्या बाजूला येतोय. मागच्या बाजूला जर आलं तर हे चौकामध्ये जे दोन माकड हाडं असतात ते माकड हाडंसुद्धा बऱ्याच वेळा ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपण काय करू शकतो, धक्का जर लागला तर हे असे हाडे मध्ये वगैरे गेलेले तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळं दोन्ही हाडांच्या जागा व्यवस्थित आहे का हे पण आपण पाहून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण खाली येतोय, शिळीच्या योनी भागाकडे येतोय. योनी भागामध्ये दोन तीन प्रकारचे आपल्याला द्रव पाहायला मिळतात. त्या ठिकाणी बाबा पहिला डिस्चार्ज जो आहे तो कसा असला पाहिजे, जर चिकट पांढरस्त्र डिस्चार्ज असेल तर त्या ठिकाणी शिळी ही माझावर आहे असं आपण समजतोय. लालसर पद्धतीचा डिस्चार्ज असेल तर त्या ठिकाणी आपण शिळी विली आहे असं आपण समजतोय. आणि जर पिवळसर सोट असेल तर त्या ठिकाणी आपण समजतोय की शिळी ही आपली गाभण राहिलेली आहे. त्यानंतर आपण शिळीच्या खालच्या कासेच्या बाजूला येतोय. कासेच्या बाजूमध्ये दोन भाग पाहायला मिळतात आपल्याला. एक तर पहिली गोष्ट आहे की कासेमध्ये दोन पाके म्हणतो आपण त्याला. दोन पाक्याचं निरीक्षण करायचं झालं तर दोन्ही पण पाके एकदम चेक करून बघायचे कासेमध्ये कशा पद्धतीची गाठ वगैरे नसून, जेणेकरून आपल्याला दूध काढते वेळेस कसल्याही प्रकारचे ब्लॉकेज वगैरे त्या ठिकाणी पाहायला नाही आले पाहिजेत.
3: तर खूप सविस्तरपणे योगीजी आपण जी शिळी खरेदी करताना जी काळजी घ्यायची संदर्भात सांगितलेलं आहे. आता आणखी एक दोन महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. आपल्याकडे सर्वाधिक शेळीपालनामध्ये जो खर्च केला जातो तो केला जात असतो चाऱ्याच्या संदर्भामध्ये. तर चाऱ्याच्या संदर्भात खूप मोठा खर्च केला जात असतो, तर काय सांगता येईल चाऱ्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं चाऱ्याच्या बाबतीत आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, काय सांगता येईल?
4: तर चाऱ्याचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा समजावा असं मला वाटतं. जेणेकरून काय होतं बघा, आपला भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्याच दुष्काळी भागामध्ये आपल्याकडली जात जी आहे ती उस्मानाबादी शिळीची जात आहे. ही अतिशय कठोर आणि काटेकोर पद्धतीनं चरून खाणारी ही शिळीची जात आहे. जेणेकरून आपण काय करतो बघा, डोंगर भागामध्ये अशा शेळ्या चरून त्या ठिकाणी बराच आपण त्या ठिकाणी नफा काढत असतो. पण याच्यामध्ये पाहायला गेलं तर आपल्याला काय होतं, अनेक प्रकारचे तोटेसुद्धा आपण या प्रकारच्या शेळीपालनामध्ये पाहायला मिळतात. जेणेकरून काय होतं बघा, डोंगर भागामध्ये जर आपण शेळीपालन केलं तर या ठिकाणी भटकंती जास्त होणं आणि चारा शरीराला कमी मिळणं, त्यामुळे काय होतं बघा, बऱ्याच ठिकाणी शेळीचं वजन वाढण्याच्याऐवजी शेळीच्या वजनामध्ये घट होते. जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी लॉस किंवा नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं आपण काय केलं, एक चांगल्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, शेळीच्या चाऱ्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं ह्या गोष्टी आपण या ठिकाणी आता समजून घ्यायच्या आहेत. तर सर्वप्रथम बघा, शेळीला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणली की सगळ्यात नंबर एक आहे बघा, त्याला झाडपाला म्हणतो आपण. जितकाही झाडपाला आहे तो आपल्याला सर्व काय लावणं होणार नाही, पण असे काय शास्त्रज्ञाने नवीन व्हरायटी आपल्याला आपल्या भागामध्ये तयार करून दिलेले आहे, जे की आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लावून त्यापासून आपण चांगले चांगला चारा आपण तयार करू शकतो. तर त्यात पहिली गोष्ट आहे आपल्याकडे बघा, सुबाबोळा आहे आणि दुसरी शिवरी. ह्या दोन वनस्पती शेळींना अत्यंत प्रमाणामध्ये आवडतात आणि ह्या दोन वनस्पती शेळी ह्या आवडीनं खातात. त्यामुळे बघा, बांधाच्या कडेला किंवा ज्या ठिकाणी आपलं क्षेत्र असेल किंवा आपली जागा असेल किंवा आपण विकत जरी घ्यायचं म्हणलं तर अशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतात, जेणेकरून आपण शेळीला चांगल्या पद्धतीनं चारा हा देऊ शकतो. दुसरी गोष्ट जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये आपण बघा, मक्याचा मुरघास हा एक शेळीपालनामधल्या चाऱ्यामधला चांगला महत्त्वाचा घटक आहे. जेणेकरून काय होतं, 12 महिने आपल्याला चांगल्या क्वालिटीचे मका आणि त्याच्यापासून तयार केलेला मुरघास हा एक पद्धतीचा एक लेवलचा चारा जर आपण आपल्या शेळ्यांना वर्षभर जर दिला तर त्याच्यामध्ये एक चांगला गुणधर्म आहे की जेणेकरून काय होईल, आपल्या शेळीचे वजन हे कधीसुद्धा घट होणार नाही. जेणेकरून काय होईल, कंटिन्यू एकाच क्वालिटीचा चारा हा वर्षभर आपल्याला एकाच क्वालिटीचा चारा हा वर्षभर आपल्याला त्या शिळीला देता येईल, जेणेकरून शिळीच्या वजनामध्ये कसल्याही प्रकारचे घट होणार नाही. अजून आता चाऱ्यामध्ये जर बऱ्याच गोष्टी आपण पाहायला गेलो तर त्या ठिकाणी जर आपल्याकडे पाणी वगैरे असेल तर त्या ठिकाणी मग आपण विविध प्रकारचे संकरित घास आहेत आपल्याकडे. जर सगळ्यात सांगायचं म्हणलं तर सगळ्यात आपला आवडीचा घास म्हणतर सुपर नेपियर आहे. आता या सुपर नेपियरमध्ये अनेक प्रकारे जाती वगैरे डेव्हलप केलेले आहेत. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर सुपर नेपियर आहे, स्मार्ट नेपियर आहे, त्यानंतर बुलेट 4G आहे, त्यानंतर रेड नेपियर आहे, त्यानंतर हत्ती घास आहे, गाजर गवत आहे. हे असे अनेक प्रकारचे आपल्याकडे घास वगैरे अवेलेबल असतात. जेणेकरून आपण काय करू शकतो, शेळ्यांना एक दल आणि द्विदल असं दोन चाऱ्यांचं कॉम्बिनेशन तयार करून आपण ह्या शेळींना चारा आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. जेणेकरून शेळ्यांना काय होईल, फॅट आणि एसएनएफ शेळीच्या दुधामध्ये भरपूर लागतो. त्यामुळं शेळीच्या दुधालासुद्धा भरपूर पद्धतीने मागणी असते किंवा त्या ठिकाणी भरपूर भाव शेळीच्या दुधाला मिळतो. जेणेकरून आपण काय करतोय, शेळ्यांना एक दल आणि दूध दल हा दोन पद्धतीचे चारे चांगल्या पद्धतीने आपण शेळ्यांना देत असतो.
3: तर खूप सविस्तरपणे या ठिकाणी अभिषेक योगी आपल्याला शेळीपालनाच्या संदर्भामध्ये विविध बाबींची माहिती करून देत आहेत. वेळ आपली बहुतांशी संपत आलेली आहे योगीजी. तर जाता जाता आपण काय सांगू शकाल की आपल्या भागामध्ये, आपला मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल, इतर भागामध्ये शेळीपालन करणं किती महत्त्वाचं आहे?
4: तर ह्या शेळी पालनाबद्दल सांगायचं झालं तर सर बघा, आपल्या भागामध्ये बघा बरेच युवक जे आहेत बेरोजगाराच्या प्रश्नाला झुंजत आहेत. त्यामुळं आपण सर्वांनी, माझा आग्रह आहे किंवा ज्याला थोडीफार पण जमीन आहे किंवा जे अल्पभूधारक असतील किंवा ज्यांना जमीनही नाही अशा तरुणांनीसुद्धा हा शेळी पालन व्यवसाय सुरू करणं गरजेचं आहे. कारण शेळीला बघा जास्त जागा न लागता कमीत कमी जागेमध्ये चांगल्यात चांगला व्यवसाय आपण त्या ठिकाणी शेळीचा चालू करू शकतो. आणि ह्यांचा चाराचा प्रश्न झाला तर तुम्हाला मगा सांगितल्याप्रमाणे मुर्गा ही अशी गोष्ट अवेलेबल झालेली आहे आपल्याकडे की आपण ते ट्रान्सपोर्ट स्वरूपामध्ये बाहेरच्या गावातून सुद्धा आपण मागून घेऊ शकतो किंवा जे शेतकऱ्यांना मुर्गास तयार केलेला आहे अशा पद्धतीसुद्धा आपण आणून त्या पद्धतीने आपण ती चांगल्या पद्धतीने शेळीपालन त्या ठिकाणी करू शकतो. शेळीपालन आपण त्या ठिकाणी उस्मानाबादी शेळीपालन करावं ही अशी माझी सर्वांची इच्छा आहे. आता उस्मानाबादी शेळीपालन का करणं गरजेचं आहे तर उस्मानाबादी शेळी ही आपल्याकडे कशी आहे, आपल्या वातावरणाला चांगल्या पद्धतीने तग धरून ही शेळी आपल्या या ठिकाणी जगू शकते, चांगल्या पद्धतीने आपला उदरनिर्वाह भागू शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणलं तर उस्मानाबादी शेळीला जुळं आणि तिळाचं प्रमाण हे चांगल्या पद्धतीने असल्यामुळं आपल्याला बकरी म्हणा किंवा पाटी म्हणा किंवा आपला व्यवसाय वाढीसाठी ह्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. त्यामुळं आपण उस्मानाबादी शेळीपालन करावे अशी माझी इच्छा आहे.
3: तर श्रोते हो, खूप चांगल्या पद्धतीनं अभिषेक अमरनाथ योगी यांनी आपल्याला शेळीपालन असेल शेळीपालनाच्या संबंधी ज्या विविध बाबी असतील अशा संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. या संदर्भात जर आपल्याला एखाद्या बाबीविषयी माहिती करून घ्यायची असेल किंवा त्यांच्याकडून शेळीपालनाच्या संदर्भात जर अधिक माहिती करून घ्यायची असेल तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे
4: 70 20 92 88 97.
3: तर या मोबाईल क्रमांकावर आपण योगी यांच्याशी संपर्क साधू शकता आणि माहिती करून घेऊ शकता. तर आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये एका नव्या विषयासह. आपण ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: काय झालं?
1: बँक वाले तुम्ही
0: काय
1: खेळ चालू आहे?
0: मी तिकडं धावत आलो, काय करू?
2: रूपानंद

मित्रांनो, आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील चित्रपट आहे सडक, आणि आपण ऐकत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात सडक या चित्रपटातील गीता आपण ऐकत आहोत. मित्रांनो, थोडंसं या चित्रपटाच्या कथेकडे वळूयात. या चित्रपटातील कथेचा नायक रवी हा एक टॅक्सी ड्रायव्हर आहे जो मुंबई शहरामध्ये आपला व्यवसाय करतोय. एके दिवशी त्याची भेट पूजा नावाच्या मुलीशी होते. त्यानंतर काहीसा तिच्या साधेपणावर तो तिच्या प्रेमात पडतो. परंतु काही दिवसानंतर हीच मुलगी त्याला एके दिवशी कुंटनखान्यात आढळून येते, जो की एक किन्नर महाराणी चालवितोय. रवीच्या पूर्वायुष्यात त्याची बहीण रूपासुद्धा अशा यातनातून गेलेली त्यानं पाहिलेली असते. त्यामुळे महाराणीच्या तावडीतून तो पूजाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि त्याला या कामी त्याचा मित्र गोट्या आणि सलीमभाई हे मदत करतात. शेवटी महाराणीच्या साम्राज्याचा नाश करून रवी पूजाला मुक्त करतो आणि तिला एक नवं जीवन देतो. अशी काहीशी कथा या सडकची होती.

सडक या चित्रपटामध्ये प्रामुख्याने दिसले संजय दत्त, पूजा भट्ट, सदाशिव आमरापूरकर, दीपक तिजोरी, नीलिमा आझीम, अवतार गिल आणि पंकज धीर. संजय दत्त याच्या फिल्मी करिअरमधील साजन हा चित्रपट जेवढा महत्त्वपूर्ण, त्यापेक्षाही हा चित्रपट त्याच्यासाठी माइलस्टोन ठरला. संजय दत्तची मुंबई या भाषा आणि त्याने या चित्रपटात केलेली हेअरस्टाईल आजही लोकांच्या स्मरणात आहे. अभिनयाच्या बाबतीत आणखीन एक म्हणजे सदाशिव आमरापूरकर यांनी महाराणीचं जे किन्नर पात्र साकारलं होतं ती भूमिका त्यांना वरिष्ठ खलनायकांच्या श्रेणीत घेऊन गेली. या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ खलनायकाचा पुरस्कार सदाशिव आमरापूरकर यांना मिळाला. या चित्रपटामध्ये पूजा भट्ट हिनेही उत्तम अभिनय केला. एकूणच सर्वच बाबतीत सडक हा सरस ठरला.

मित्रांनो, आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील चित्रपट आहे सडक, आणि आपण ऐकत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

सडक या चित्रपटाला संगीत दिलं होतं हिट संगीतकार जोडी नदीम श्रवण यांनी. नदीम श्रवण यांनी अतिशय दमदार संगीत या चित्रपटाला दिलं, त्यामुळेच हा चित्रपट एवढा मोठा हिट झाला. या चित्रपटातील गीतं लिहिली होती समीर आणि सुरेंद्र साठी यांनी, तर या चित्रपटाची सदाबहार गीतं गायली अनुराधा पौडवाल, कुमार सानू, मनोहर उदास, अभिजित भट्टाचार्य आणि बाबा मेहता यांनी. तर आनंद घेऊयात सडक या चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा.

आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे बिग स्टार घेऊन। मंडळी आणि श्रोते हो, आपण भरभरून प्रेम आपल्या क्लासिक रेडिओ शो आणि बिग स्टार शोला देत आहात। तर आज एका बिग स्टारला घेऊन मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे। श्रोते हो, हिंदी सिनेमांमधील नायक आणि नायिका यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि भूमिका आपण पाहिल्या आहेत। यातच प्रत्येकाची वेगळी कथा आणि यशस्वी होतानाचा प्रवास बिग स्टारमधून पाहिला आहे। या विस्मयकारी चित्रपट क्षेत्रात असे अनेक जण पाहायला मिळतात जे यशोशिखरावर गेले, परंतु अचानक त्यांचा प्रवास हा अपयशात किंवा एखाद्या घटनेने कायमचा थांबला। यामध्येच राजेश खन्ना, स्मिता पाटील ते मराठीमधील रंजना देशमुख यांचाही उल्लेख करावा लागेल। खरं तर हा शापितपणा हा यशाच्या मागे कुठेतरी असतोच, परंतु शापित असूनही आपल्या कला गुणांनी ही व्यक्तिमत्व आपल्याला त्यांची उपस्थिती दाखवून देतात, स्मरणात राहतात आणि त्यांची कमतरताही दाखवतात। अशाच एका बिग स्टारचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत। त्या आहेत दिव्या भारती। तेव्हा जाणून घेऊयात दिव्याचा बिग स्टार प्रवास।

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. आजचे आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेत आहोत दिव्या भारती यांचा फिल्मी प्रवास. दिव्या भारती यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात किशोर वयातच केली. यामध्ये सर्वप्रथम तेलुगू भाषेतील साहसी प्रणयपट बॉबिली राजा या चित्रपटातून व्यंकटेश यांच्या सोबत सुरुवात केली. यानंतर आणखीन काही चित्रपट त्यांनी केले. दिव्याला पहिला व्यावसायिक यश तेलुगू चित्रपटातील रावडी अल्लुडू या चित्रपटाने दिलं. हे सर्व घडत असताना पुढचा एक नवीन टप्पा तिचं जीवन बदलणार होता हे कदाचित तिलाही माहीत नव्हतं.

आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत आणि तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा रेडिओ देणं 90.4 FM वरून. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती. दिव्या आंध्र प्रदेशात यश साजरे करत असताना बॉलिवूडचे मोठे दिग्दर्शक त्यांना साईन करण्यासाठी उत्सुक होते. दिव्या यांचा यानंतर हिंदी सिनेमांमध्ये पहिली एंट्री मिळाली ती राजीव राय यांच्या विश्वात्मा या चित्रपटाद्वारे. या चित्रपटात सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई या गीताने तिला अपार सफलता मिळवून दिली. यामध्ये तिचे नायक होते सनी देओल. एक मोठी स्टारकास्ट या सिनेमाला लाभली होती. यामध्ये नसरुद्दीन शाह, चंकी पांडे, अमरीश पुरी आणि सोनम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट मोठा हिट नसला तरी या सिनेमाने दिव्यांना नवीन ओळख हिंदी सिनेमांमधून मिळाली.

आपण ऐकत आहात रेडिओ उदयना 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतायत त्यांनी मला 9970509 क्रमांकावरती सांगायचंय आजचा बिग स्टार शो हा आपल्याला कसा वाटतोय ते. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती. मंडळी, विश्वात्मा नंतर दिव्यांचा दुसरा सिनेमा आला होता, तो होता लॉरेन्स डिसुजा यांचा दिल का क्या कसूर. हा सिनेमाही दिव्या भारती यांच्या अनोख्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. यामधील त्यांनी साकारलेली शालू शालिनीची कवयित्रीची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. यामध्ये तिचे नायक होते पृथ्वी. आणि या चित्रपटातील सदाबहार संगीत हेही या चित्रपटासाठी महत्वाचं ठरलं. आणि पुन्हा एकदा या चित्रपटाने दिव्यांना बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यास मदत केली.

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा, आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती, आणि यांचाच आपण फिल्मी प्रवास जाणून घेत आहोत बिग स्टार शो मधून. मंडळी, दिव्याला अजूनही म्हणावं तसं यश आणखीनही चित्रपट सृष्टीत मिळत नव्हतं, परंतु यानंतर तिचा काळ बदलणार होता आणि तिचा चित्रपट प्रदर्शित झाला तो होता डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनातील बंपर हिट ठरलेला शोला और शबनम. यामध्ये तिचे नायक होते गोविंदा. भारतातील समीक्षक आणि बॉक्स ऑफिस या दोन्हीवरही दिव्यांनी मोहिनी घातली. या चित्रपटातील त्यांची मध्यवर्ती भूमिका संवाद, नृत्य आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं. यानंतर तिचे गोविंदासोबत जान से प्यारा, अविनाश वाधवान यांच्यासोबत गीत आणि अरमान कोहली सोबत दुश्मन जमाना रंग आणि सुनील शेट्टी यांच्या पदार्पणातील सिनेमा बलवान यांचा समावेश होता.

आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकताय, अशांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचंय की आजचा बिग स्टार शो आपल्याला कसा वाटतोय. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत दिव्या भारती यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, शोला और शबनम नंतर त्यांचा आणखीन एक धमाकेदार सिनेमा आला होता, तो होता शाहरुख खान यांच्या सोबतचा दिवाना. यामध्ये ऋषी कपूर यांचीही महत्वपूर्ण भूमिका होती. याच वर्षी दिव्यांना लक्स न्यू फेस ऑफ द इयरचा फिल्म फेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि यानंतर खऱ्या अर्थाने दिव्या या बॉलिवूडमध्ये स्थिरावल्या. यानंतर त्यांचे जे इतर चित्रपट होते यामध्ये हेमा मालिनी यांच्या सोबतच्या दिल आशना है यामधील भूमिकेचंही मोठं कौतुक झालं. परंतु आपल्या तेलुगू प्रेक्षकांना नाराज न करता दरवर्षी एक तेलुगू चित्रपट करण्याचं देखील त्यांनी ठरवलं.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती. मंडळी, हिंदी सिनेमामध्ये आता दिव्या भारती हे नाव लक्ष वेधून घेत होतं. अभिनेता गोविंदा यांच्या म्हणण्यानुसार बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, परंतु दिव्या या सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्याकडे एक वेगळीच नैसर्गिक शक्ती होती. कोणी कितीही प्रयत्न केला तरी दिव्या कोणालाही होता येणार नाही. अभिनेता वरुण आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये 90s जे महत्वपूर्ण कलाकार बॉलिवूडला मिळाले त्यापैकी दिव्या भारती या अलौकिक आहेत. दिव्यांनी जो शेवटचा चित्रपट बॉलिवूडला दिला होता यामध्ये क्षत्रिय या सिनेमाचा उल्लेख करावाच लागेल.

आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. आज आपण जाणून घेत आहोत दिव्या भारती यांचा फिल्मी प्रवास बिग स्टार शो मधून. मंडळी, जसं की कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे, कोणत्याही अशा एखाद्या कलाकाराला एवढ्या यशानंतर शापित व्हावं लागेल, त्या म्हणजे अभिनेत्री दिव्या भारती. दिव्यांनी आपल्या छोट्या कारकिर्दीत 14 अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या मृत्यूच्या समयी सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत त्यांचं नाव होतं. आपल्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना अचानक 5 एप्रिल 1993 साली मुंबईतील वर्सोवा अंधेरी पश्चिम या ठिकाणी 5व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं गुपित अजूनही तसंच आहे. कारण काहीही असोत, परंतु दर्शक आणि बॉलिवूडने एक गुणी अभिनेत्री मात्र कायमची गमावली. याचं दुःख प्रत्येकाला राहिलं, परंतु एवढ्याशा म्हणजेच केवळ 19 वर्षाच्या आयुष्यात या अभिनेत्रींनी सर्वांनाच आपलंसं केलं आणि विसरू दिलं नाही. म्हणूनच दिव्या आहेत रेडिओ तेरणाच्या बिग बिग स्टार.

चला तर वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या बिग स्टार होत्या दिव्या भारती. आजचा आपला एपिसोड आपल्याला कसा वाटला हे मला नक्की सांगा 9970-500-900 या क्रमांकावरती. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन बिग स्टार सोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये आपल्या रेडिओ उत्तीर्णावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: सारा जमाना है तेरे पीछे पर ये दीवाना।
1: येतोय आवाज, येतोय आवाज, काहीच नाही असं म्हणत होत्या प्रमिलाताई। तसंच आपले एक श्रोते देखील म्हणा म्हटले की कार्यक्रम चालू करा मॅडम, तर मी बोलतीये पण मला वाटलं आलं नाही। तर मी काय बोलले आज की संयम या विषयावरती आज तुम्ही मला सांगू शकताय, तुम्हाला काय वाटतं याच्यावरती तुम्ही नक्कीच सांगू शकताय 9975900 क्रमांकावरती। आणि सुरुवात करते श्रीवल्लीच्या गाण्यांनी आणि ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबिर राही, मेहरा जहां, आजाद नगर, लक्षर, हरिद्वार इथून जे आपले श्रोते आहेत यांच्या या सुंदर अशा व्हॉट्सअप फरमाईशने आज सुरुवात करते आहे।

चला छान अशा गीताने सुरुवात केली. बऱ्याच दिवसानंतर मी देखील पुष्पा या चित्रपटातील हे गीत ऐकलं आणि वन ऑफ माय फेवरेट हिरोईन आहे ती म्हणजे रश्मिका, मला फार आवडते. तर चला पुढची फरमाइश घेऊयात. पुढची फरमाइश देखील असं एक गीत होतं जे खूप म्हणजे खूप गाजलं होतं. अल्बम मधलं गाणं आहे लकी अली. आपल्या सर्वांना माहित आहेत लकी अली यांची अल्बम्स मधली गाणी खूप गाजली होती. तर त्याच्यातलंच एक गीत आपले पुरुषोत्तम गायकवाड सर राहणार बार्शी येथून आहे, त्यांना

गीत ऐकायचं आहेच. बऱ्याच दिवसांत त्यांची फरमाईश आलेली आहे. तर त्याच्यातलंच एक गीत आहे ते लकी अली यांचं ओ सनम. हे गीत त्यांना ऐकायचं आहे तर त्यांनी लिरिक्स पाठवलेत. दोन ओळी गाते अगदी त्यांच्यासारखं नाही येणार आपल्याला, कारण की त्यांचा आवाज खूप छान या गाण्यात मला फार आवडतं हे देखील गाणं त्यांचं. तर गाणं असं आहे, ट्राय करते सर, जमेल माहित नाही मला. शाम सवेरे तेरी आते आती है, आके दिलों को मेरी यूं तड़पाती है. ओ सनम मोहब्बत की कसम. खूप छान असं हे गीत आहे खरं तर, छान गाणं आहे. हेच गीत सरांना ऐकायचं आहे एवढंच म्हणू शकतं सर. त्यांच्या आवाजात मला फार आवडतं म्हणून तुमच्यासाठी ह्या दोन ओळी गायलेत मी. तर ऐकूयात पुरुषोत्तम गायकवाड सर बार्शी येथून आपले नियमित श्रोते आहेत, यांची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमात आज आपण मी म्हटलं आवाज नाही आला आपल्या श्रोत्यांना, तर मी आज म्हणते की संयम या विषयावरती आज तुम्ही मला बोलू शकताय. संयम आपण कसा राखला पाहिजे, आजकाल तर संयम हा विषय खूप महत्वाचा राहिलाय, कारण की कोणाला सगळ्यांनाच आता इन्स्टंट गोष्टी हव्या आहेत, तर अशा इन्स्टंट गोष्टीवरती आपण संयम राखून अशा कुठल्या गोष्टी आपण घेण्यासाठी संयम राखला पाहिजे, आपण आपल्या आयुष्यात संयमाला किती महत्व दिलं पाहिजे या विषयावरती तुम्ही आज मला सांगू शकताय 9970509 या क्रमांकावरती. काही गोष्टी आपल्याला इन्स्टंट भेटू शकत नाहीत, पण तरी देखील आपल्या ज्या त्या इन्स्टंट हव्या असतात त्या आपल्यासाठी काही काळापुरता जरी भेटल्या तरी त्याचा उपयोग मात्र जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे संयम या विषयावरती तुम्ही मला आज काय सांगू शकताय या विषयावरती आज आपण बोलूयात असं मला वाटतं. आपल्या श्रोत्यांना एक विषय देते, संयम या विषयावरती नक्कीच मला तुम्ही सांगा की आपण संयमाबद्दल काय सांगू शकताय. संयम आपल्यासाठी किती चांगला आहे हे नक्कीच चांगलाच आहे खरं तर, पण आजकालच्या या धावत्या युगात हा कोणाकडे राहिलाय हा मोठा क्वेश्चन आहे की आजकालच्या या धावत्या काळात संयम मात्र कोणाकडे राहिला नाही असंच मला तर जास्त वाटतं. तर त्यामुळे संयमावरती आज बोलूयात 9970509 क्रमांकावरती मला नक्कीच सांगा तुम्ही. तर पुढची फरमाईश घेऊयात आमच्या रुद्र प्रतापला. एक गीत ऐकायचं आहे कोयला या चित्रपटातील. सध्या उज्जैन या ठिकाणी प्रवासात आहोत आणि तेथून कालपासून FM तेरणा ऐकत मन मुराद आनंद घेत आहोत, तरी वरील फरमाईश पेश केल्यानंतर आमचा आनंद द्विगुणित होईल. रमेश कार म्हणजे सर, ओके, त्यांचं नाव असेल रमेश कार. रुद्रप्रताप सिद्धी परमेश्वर अजय स्वप्नाली पूजा आणि छोटी त्रिशू या सगळ्यांचं आडनाव आहे कोठावळे. आम्ही कळम येथून आहोत. नक्कीच सर तुमचा आनंद द्विगुणित करते. कोयला या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे. उदित नारायण हलका याज्ञिक यांचा आवाज. 90s सुपरहिट ठरला या चित्रपट. पडद्यावरती दिसतात शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित. ऐकवायत जे आपले श्रोते आहेत कौठावळे या सर्व फॅमिलीची जे सध्या उज्जैन या ठिकाणी प्रवास करत आहेत आणि रेडिओ तरणाचा आनंद घेत आहेत, तर चला आनंद घेऊयात कोयला या चित्रपटातील या सुंदर अशा गीताचा.

व्हॉट्सअप फरमायश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि 9975900 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं तुम्ही गाणं मला पाठवू शकताय. तर पुढची फरमायश घेण्याआधी मी आज म्हटलं की आज आपण अशी गाणी घेतोय, अशी वेगवेगळी गाणी तर आलीच, पण आज आपण संयम या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या श्रोत्यांनी देखील मला सांगायचं आहे, संयम हा विषय मी आज श्रोत्यांना दिला, यावरती तुम्ही काय पाठवू शकता मला, कारण की आजच्या या धावत्या युगात संयम कोणाकोणाकडे राहिलाय हे खरं तर महत्वाचं आहे सांगणं. तर याच विषयावरती आता आपले श्रोते आहेत ते जे बारामती इथून आहेत, महादेव शिरसट सर, त्यांनी पटकन मला मेसेज केलाय. ते म्हणतात आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडेलच असं नाही, काही वेळा परिस्थिती आपल्या विरोधात जाते, माणसं दुखवतात आणि मनात राग दुःख आणि निराशा निर्माण होते, अशा वेळी शांत राहून योग्य निर्णय घेणे म्हणजे संयम. क्या बात है, खूप छान. आणि त्याच्या पुढे असं म्हणतात, संयम म्हणजे कमजोरी नाही, उलट तो आपल्या मनाची ताकद आहे. रागाच्या क्षणी शांत राहणे, बोलण्यापूर्वी विचार करणे, काही कठीण परिस्थितीतही स्वतःवर नियंत्रण ठेवणे, हेच खरे संयमाचे लक्षण आहे. क्या बात आहे, खूप सुंदर सर, खूप छान. दोन्हीही वाक्य तुम्ही खूप सुंदर पाठवलीत. त्याचबरोबर पुढे म्हणताय, म्हणूनच परिस्थिती काहीही असो मन शांत ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि संयम सोडू नका, कारण संयम ठेवणाऱ्याला योग्य वेळ नक्कीच योग्य उत्तर देते. क्या बात आहे सर, खूप खूप थँक्यू सो मच. खूप सुंदर पद्धतीत तुम्ही संयमाबद्दल मला पाठवलं. आणखीन देखील श्रोत्यांनी मला सांगू शकता तुम्ही संयमाबद्दल. तर खूप छान सर, थँक्यू सो मच. आणि पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश अशा छान गीतासाठी, अशा भोसले यांच्या आवाजातील गीत आहे आणि ते गीत देखील खूप लोकप्रिय ठरलेलं आहे, रंगीला हा चित्रपट आहे. तर रंगीला चित्रपटामध्ये प्रामुख्याने दिसून येतात त्या म्हणजे उर्मिला मातोंडकर, जाकीदा आणि आमिर खान. तर या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. मुरादाबाद ग्राम दुल्हारपूर उत्तर प्रदेशातून मुकेश कश्यप, शीतल कश्यप, सोनू सुरेश, राजपाल पंकज, काजल सीमा, मानवी तन्वी, लक्ष सोनी, मोहिनी ऋतिक, बलवीर सिंग यांना. तर ऐकूयात या सर्व श्रोत्यांची, जे आहेत ग्राम दुल्हारपूर उत्तर प्रदेशातून, जे आपले नियमित श्रोते आहेत, यांची व्हॉट्सअप फरमायश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. ही आनंदाची फरमाईश आणि मी आज संयम या विषयावरती आपल्या श्रोतांना सांगितलं की आज तुम्ही लिहून पाठवू शकताय मला संयम या विषयावरती, कारण की आजकालच्या या धावपळीत संयम जो आहे तो सर्वांचा कमी होताना आपण पाहतोय. पण या संयमाचे किती फायदे आहेत हे तुम्ही नक्कीच मला सांगू शकताय 9970509 क्रमांकावरती. त्यामध्येच आपले समाधान काटे सर म्हणतात, संयम हा प्रत्येकाने ठेवलाच पाहिजे. राग आला की लगेच बोलू नका, अपमान झाला की ताबडतोब उत्तर देऊ नका. पुस्तक असो की आयुष्य, संयम ठेवायचाच असतो, कारण गोष्ट

0: शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते. खूप छान सर, थँक्यू सो मच. म्हणजे संयम इथपर्यंत ठेवायचा आपण की शेवटचा पान आपलं आयुष्य बदलू शकतं. क्या बात है सर, थँक्यू सो मच. समाधान काटे सर, एवढं सुंदर तुम्ही संयम या विषयावरती थॉट पाठवलं त्याबद्दल. पुढे देखील आणखी आपले श्रोते पाठवते, त्यांची एक एक घेणारच आहे, पण पुढची फरमाईश लगेच घेऊयात. हम साथ साथ या चित्रपटातील अगदी लोकप्रिय ठरलेलं गीत आहे, ते गीत ऐकायचं आहे. पहिल्यांदा फरमाईश पाठवताय तुळजापूर सिंदफळ येथून. रंजना धनके, सुवर्णा धनके, शीतल धनके, अंजली धनके, भाग्यश्री जाधव, आम्ही खूप मैत्रिणी जवळच्या आहोत. ओके, जवळच्या मैत्रिणी आहेत, पहिल्यांदा फरमाईश पाठवतात. शेतामध्ये काम करत आहोत, तुमच्या फरमाईशीचा कार्यक्रम ऐकतो, आम्हाला तुमची गाणी खूप आवडतात. थँक्यू सो मच शीतल धनकेताई, असंच प्रेम करत रहा आणि नक्कीच ऐकत रहा रेडिओ त्यांना 90.4 FM. ऐकूयात धनके फॅमिली आणि त्यांच्या ज्या सर्व खूप जवळच्या मैत्रिणी आहेत, शेतामध्ये काम करतात, या सर्वांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.
1: हाय, कितना खूबसूरत है.
2: वाकई कितना खूबसूरत है.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश श्रोते आहेत विकास सपकाळ सांगली ईश्वरपूर येथून. सर म्हणतात यशाची गुरुकुल्ली एका दिवसात झाडाला फळं येत नाहीत. यशासाठी सतत मेहनत आणि संयमाची गरज असते. स्पर्धा परीक्षा असो व्यवसाय असो किंवा कला प्रत्येक क्षेत्रात टिकून राहण्यासाठी संयम हवाच. आम्ही दररोज सकाळची सुरुवात आपल्या रेडिओ तिरणानीच करतो. खूप खूप शुभेच्छा असं सरांनी पाठवले. थँक्यू सो मच सर. अगदी छोट्याशा शब्दात सरांनी संयमाविषयी सांगितलेलं आहे की यशाची गुरुकिल्ली एका दिवसात झाडाला फळं येत नाहीत. यशासाठी सतत मेहनत आणि संयमाची गरज असते. स्पर्धा परीक्षा असो किंवा व्यवसाय किंवा कलाक्षेत्र प्रत्येक क्षेत्रात टिकून राहण्यासाठी संयम हा खूप महत्वाचा असतो. तर थँक्यू सो मच विकास सर. आणि पुढची फरमाईश घेऊयात जी आलेली आहे धाराशिव येथून लोहारा येथून. ज्ञानेश्वर चव्हाण होळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव. आज त्यांना मराठी गीत ऐकायचं आहे जे स्वप्नील बांदोडकर यांचं आहे जे खूप लोकप्रिय ठरलेलं आहे. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या गीताचा. ऐकूयात ज्ञानेश्वर चव्हाण होळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमात मी आज प्रगती आहेच आपल्यासोबत. 2:15 वाजतायत लगेच आणि संयम या विषयावरती बऱ्याच श्रोत्यांनी मला पाठवलेलं आहे, एक एक करून वाचते सर्वांच्या. तर पुढची फरमाईश बालाजी लोंढे पाटील सोनारी तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथून आज पहिल्यांदाच त्यांनी फरमाईश पाठवली आहे. ते म्हणतायत, संयम सुखी जीवनाचा खरा मंत्र. मानवी जीवनात संयम हा अत्यंत महत्वाचा गुण आहे. संयम म्हणजे मनावर आणि भावनांवर ताबा ठेवणे होय. परिस्थिती कशीही असो, क्रोध घाई आणि हव्यास यावर नियंत्रण ठेवून योग्य निर्णय घेण्याची क्षमता म्हणजेच संयम. आजच्या धावपळीच्या युगात माणसाची सहनशक्ती कमी होत चालली आहे, ज्यामुळे लहान सहन गोष्टींवरून ताण वाढतो. अशा वेळी संयम मानसिक संतुलन टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो. संयम म्हणजे निष्क्रिय राहणे नव्हे तर योग्य वेळेची प्रतीक्षा करणे आणि धैर्याने परिस्थितीचा सामना करणे होय. घाई गडबडीत घेतलेला निर्णय बहुतांश वेळा चुकीचा ठरतात किंवा चुकीची ठरवले जातात. तर संयमी विचार माणसाला संकटातून मार्ग काढायला शिकवतो. ज्या व्यक्तीच्या स्वभावात संयम असतो ती आयुष्यातील सर्व आव्हानांवर मात करून आनंदी आणि शांत जीवन जगू शकते. क्या बात आहे सर, खूप सुंदर सर, थँक्यू सो मच सर, खूप छान अशी तुम्ही माहिती मला पाठवलीत. बालाजी लोंढे पाटील सर, तर ते म्हणतात, सस्नेह नमस्कार. 90 दशकातील सुमधुर संगीताच्या आणि रोमॅन्टिक आठवणींच्या सुवर्ण काळात पुन्हा एकदा रमण्यास एका नितांत सुंदर आणि अजरामर गाण्याची फरमाईश केली आहे. तर त्यांना गीत ऐकायचं आहे, कुमार शानू लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत आहे. अगदी लोकप्रिय ठरलेला चित्रपट आहे आणि त्याच चित्रपटातील सरांना गीत ऐकायचं आहे. SRK आणि काजोल यांचा दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील हे गीत आहे. तर या सुमधूर गाण्याने त्या काळातील प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात भुरळ घातली होती. आजही गाणं ऐकताना जुना काळ डोळ्यासमोर उभा राहतो आणि मन अगदी आनंदी आणि प्रसन्न होतं. तर नक्कीच ही फरमाईश पूर्ण करा आणि आमच्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावी अशी त्यांनी आशा केली आहे. बालाजी लोंढे पाटील सर, सोनारी तालुका परंडा जिल्हा धाराशिव, ऐकूयात सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश घेऊया. तर सुंदर अशी फरमाईश आहे बॉर्डर या चित्रपटातील, आणि श्रोते आहेतच तत्पूर्वी संयम या विषयावरती आपण बोलतोय. बऱ्याच श्रोत्यांनी जसे थॉट्स पाठवले त्याबद्दल सर्वांचे आभार. खरं तर हा खूप महत्वाचा विषय आहे आणि अवघड देखील तेवढाच विषय आहे मला तर वाटतो. तर पुढे म्हणतायत सर आपले नियमित श्रोते आहेत ते देखील, तर ते म्हणतायत संयम म्हणजे ताई आपल्या एखाद्यावर गोष्टीवरून खूप रागात आपण येतो किंवा असतो किंवा भांडणात आपण काहीतरी जास्त बोलतो तर कधी बोललेलं माघारही घेता येत नाही. सोडलेले शब्द एखादा बाणासारखा असतात, एकदा बोललो की माघार घेता येत नाही. संयम ठेवला तर ताई 90% प्रश्न आपोआप सुटतात. त्यासाठी बरेच उपाय आहेत, त्यामध्ये एक त्यांनी दोन उपाय सांगितलेत. पहिला उपाय असा आहे, राग आला तर 10 सेकंद शांत राहा आणि मग विचार करून बोला. दुसरा नियम असा आहे, काही लोक म्हणतात 1 ते 10 पर्यंत उजळणी म्हणा, राग कमी होईल. ताई आजचा विषय खूप महत्वाचा आहे, तुम्ही घेतल्याबद्दल खूप खूप आभार असं म्हणतायत. थँक्यू सो मच सर. आपले नियमित श्रोते आहेत प्रवीण माने सर, पुण्यावरून आहेत सर. तर खूप छान सर, थँक्यू सो मच. आणि पुढची फरमाईश गोपाळ ओंकार सुरुषे, मुकाम पोस्ट नागठाणा, तालुका जिल्हा वाशिम येथून बोलतोय. मॅडम मी शेतामधून आपला हा कार्यक्रम ऐकतोय. मॅडम तुमचा आवाज ऐकला की आम्हाला खूप भारी वाटतं. मॅडम काम करताना टाइम कसा जातो समजतच नाही, कार्यक्रम ऐकताना देखील असंच वाटत राहतं. तर आज आम्हाला गीत ऐकायचं आहे जे बॉर्डर या चित्रपटातील गीत आहे.

सोनू निगम, अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत, अनु मलिक यांचं म्युझिक, जावेद अख्तर यांचं गीत. सुंदर असा चित्रपट, सर्वांनाच हा चित्रपट फार आवडतो आणि याच चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते गोपाल ओंकार सुरुषी सर, नागठाणा, तालुका जिल्हा वाशिम इथून.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर यानंतरची फरमाईश जी आलेली आहे आपले नियमित श्रोत आहे शेखर दादांची फरमाईश आलेली आहे. तत्पूर्वी रेडिओ तेरणाचा एक मनापासून प्रेम करणारा श्रोता म्हणजेच प्रकाश बोबडे सर आहेत, राहणार फलटण जिल्हा सातारा येथून. तर ते आज म्हणतात संयम म्हणजे, आता पहा सरांनी खूप छान लिहून पाठवलंय, संयम म्हणजे आवडले आवडते आपले आवडते गाणे एका दिवशी रेडिओ तेरणावर प्रसारित झाले नाही म्हणून नाराज न होता मनात कोणताही खंत न ठेवता शांतपणे वाट पाहणे आणि रेडिओ तेरणावरील आपल्या आवडीच्या गाण्यावर असलेलं प्रेम कायम ठेवणे यालाच तर खरा संयम म्हणतात. कारण एखादे गाणे आज ऐकायला मिळाले नाही म्हणून रेडिओवरील प्रेम कमी होत नाही, उलट प्रतीक्षेतील आनंद अधिक खास असतो. खूप सुंदर सर, थँक्यू सो मच. अगदी श्रोत्यांसाठीच खरं तर हा संयम असल्यासारखं वाटलं. थँक्यू सो मच सर. आपलाच रेडिओ देण्याचा एक मनापासून प्रेम करणारा श्रोता प्रकाश बोबडे, राहणार फलटण जिल्हा सातारा येथून. थँक्यू सो मच प्रकाश सर, खूप छान अशा हा संयमावरती तुम्ही पाठवल्याबद्दल थॉट्स. तर पुढची फरमाई शेखर दादांची काय म्हणतात पाहूयात. नमस्ते प्रगतीताई, मी शेखर कदम लोंढेवाडी येथून बोलत आहे. खरं म्हणजे आपण आत्ताच संयम या विषयावर बोलायला सांगितलं आणि मला देखील राहावलं नाही. खूप छान विषयाला आपण हात घातला आणि माझ्या संयमाचा तोल ढासळत गेला आणि फरमाईश टाकण्यासाठी माझ्या संयमावर माझं नियंत्रण राहिलं नाही. खूप काही माझ्या आयुष्यात जे प्रसंग आले त्या प्रत्येक प्रसंगास मी आजपर्यंत संयमाने घेऊन माझं आयुष्य जगत आलो आहे. कुणीतरी माझ्यासमोर एखादा चालून आला तर त्या परिस्थितीत स्वतःला सांभाळून नेणं, समोरच्याला सांभाळून घेण्यात मी माझं कर्तव्य आत्तापर्यंत जोपासलं आहे. क्या बात है, खूप छान. तसं दादांकडे पाहिलं शेखर दादांकडे की ते वाटतं आणि दिसूनही येतं अतिशय शांत वगैरे आहेत दादा. परंतु आज माझा संयम सुटला तो म्हणजे या विषय निवडल्याने. वा वा वा, छान छान छान. तर आज मला फरमाईश टाकावी अशी वाटली आणि त्यासाठी मला लाल दुपट्टा मलमलका या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. अब दवा की जरूरत नाही हे गीत ऐकायचं आहे. गीत फार सुंदर आहे, तसं हे गीत मला खूप खूप आवडायचं. मी माझ्या व्यवसायात मग्न असताना देखील मला रेडिओ तेरणाची आवड समाधान दादांमुळे लागली आहे हे सत्य आहे. आज त्यांच्यामुळेच मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो आणि मला रेडिओचा अनोखा छंद लागला. लिहिण्यासारखं खूप असं असतं परंतु त्यावर देखील संयम ठेवावा किंवा ठेवला पाहिजे असं मला वाटतं आणि हे लिखाण इथंच थांबवावं वाटतं. आपला शेखर दादा आपल्या रेडिओचा असाच कायमचा श्रोता म्हणून जोडून राहील हे माझ्याकडून आपणास अभिप्रित वचन असेल. तर खूप सुंदर सर, थँक्यू शेखर दादा, खूप छान अशी माहिती दिल्याबद्दल. आणि हा संयम थोड्या वेळ का होईना पण तुमच्याकडून सुटला आणि आज फरमाईशीमध्ये हा विषय घेतल्यामुळे खरं तर दादांचा संयम हा सुटलेला आहे आणि सुंदर अशा फरमाईशीमध्ये थॉट देखील त्यांनी छान असा पाठवला त्याबद्दल देखील खूप आभारी आहे. तर ऐकूयात शेखर दादांची व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे वाजता 2:09 यानंतरची फरमाईश. आज बोलतोय आपण संयमावरती आणि बऱ्याच श्रोतांनी संयमावरती अगदी सुंदर थॉट मला पाठवलेले आहेत. तर संयम मार्ग थोडा कठीण असतो पण त्याचा परिणाम नेहमी सुंदर असतो. अगदी एका ओळीत इतका सुंदर सरांनी थॉट पाठवलाय. आपले नियमित श्रोते आहेत वैभव आप्पा इंगळे सर, श्री काळभैरव बिल्डिंग मटेरियल सप्लायर धाराशिव. काल फरमाईश द्यायची होती पण काल वाढदिवस होता, फरमाईश देऊ शकलो नाही. तर विश्व मेनेमिनी हॅपीनेस ऑफ द डे, सरांनी मला सांगितलं होतं की बैलपोळ्या दिवशी माझा वाढदिवस असतो. तर विश्व मेनेमिनी हॅपीनेस ऑफ द डे, एक दिवस आपण ठरवतोच की एक दिवस असतोच आपला वाढदिवस, त्यामुळे बी लेट पण तुम्हाला थेट शुभेच्छा देते रेडिओ तरणावरून. तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे अवजार या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर कुमार शानू अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत आहे. तर काल खूप बिझी होतो, फरमाईश देऊ शकलो नाही, माफी असावी, परंतु फरमाईश नक्कीच आज पूर्ण करा, वाट पाहतोय असं म्हणतायत. तर थँक्यू सो मच. एका ओळीत अगदी साजेसा सुंदर असा तुम्ही थॉट पाठवलात. संयमाचा मार्ग थोडा कठीण असतो पण त्याचा परिणाम नेहमी सुंदर असतो. ऐकूयात आपले नियमित श्रोते वैभव आप्पा इंगळे, श्री काळभैरव बिल्डिंग मटेरियल सप्लायर धाराशिवेतून.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. या अनंतची फरमाईश घेऊयात. कृषी कॉलेज किनी क्या बात आहे. आज किनीवरून मेसेज आलेला आहे. तुमच्या आवडीचं गीत ऐकायचं आहेच म्हणतात. अमित वाघमारे, हरी भोसले, सुनील वाघमारे, अमोल ढाळे, संभाजी कांदे असं त्यांनी म्हटलं. आणि कॉलेजची सोयाबीन भिजवत आहोत आम्ही, रेडिओ ऐकत आहोत. आमची सोयाबीन सगळी वाळून गेली आहे. कॉलेजची पाऊस नाही, कॉलेजकडे पण पाऊस नाही आहे. आणि तुमचा आवाज खूप सुंदर आहे असं त्यांनी सांगितलं आहे. थँक्यू सो मच. आणि खरंच छान वाटलं. कॉलेजवरतून देखील तुम्ही रेडिओ तरणाचा आनंद घेतात हे ऐकून खूप छान वाटलं. तर पुढची खरं तर फरमाईश जी आहे ती याच श्रोत्यांची आहे. पहिल्यांदाच त्यांनी फरमाईश पाठवली त्याबद्दल देखील खूप आभारी आहे. तर संयम या विषयावरती पुन्हा एकदा श्रोत्यांनी मला लिहून पाठवलेलं आहे. बरेचसे श्रोते आणखीन आहेत माहिती आहे जे सांगतायत मला संयमावरती. तर त्यामध्येच आपले नियमित श्रोते आहेत सचिन झेंगडे सर, ते देखील म्हणतात. आज ते काय म्हणतात पाहूयात. संयमी व्यक्ती ते म्हणतात, सुविचार आहे पहिल्यांदा पाठवलं त्यांनी. संयम ही एक अशी कडू वनस्पती आहे ज्याचे मूळ कडू असलं तरी फळ नेहमी गोड असतात. क्या बात आहे, खूप सुंदर सुविचार आहे सर हा. आणि पुढे म्हणतात की संयमी व्यक्ती महत्वाची वैशिष्ट्ये शांत स्वभाव. अशी व्यक्ती संकटाच्या वेळी किंवा वादाच्या प्रसंगी लगेच चिडत नाही. ती आधी पूर्ण परिस्थिती समजून घेते. योग्य निर्णय क्षमता, घाईघाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकतात. संयमी व्यक्ती विचार करून आणि परिणामांचा अंदाज घेऊनच निर्णय घेते. भावनांवर नियंत्रण, राग, आनंद, दुःख किंवा उत्साह या सर्व भावनांवर अशा व्यक्तींचे नियंत्रण असते. ते भावनेच्या भरात वाहून जात नाहीत. उत्कृष्ट श्रोता, संयमी माणूस इतरांचे म्हणणे मध्येच न तोडता पूर्ण ऐकून घेतो, ज्यामुळे त्यांचे नातेसंबंध सुधारतात. संयमाचे जीवनातील महत्त्व मानसिक शांतता. संयम राखल्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. नात्यामध्ये गोडवा, कौटुंबिक किंवा व्यावसायिक जीवनात संयम ठेवल्याने मोठे वाद सहज टाळले जातात आणि ध्येय प्राप्तीसाठी यश मिळवण्यासाठी वेळ लागतो. संयम असणारी व्यक्ती अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहते. थोडक्यात सांगायचं तर संयम म्हणजे कमकुवतपणा नव्हे, तर ती एक अशी अंतर्गत ताकद आहे जी माणसाला प्रत्येक परिस्थितीवर स्थिर आणि यशस्वी बनवते. खूप सुंदर सर, थँक्यू सो मच सचिन झेंगडे सर, खूप छान अशी माहिती दिल्याबद्दल. आणि त्यांना गीत जे ऐकायचं आहे, त्यांना माझ्या आवडीचं गीत ऐकायचं होतं. मला आत्ता एक गीत आठवत आहे, ते म्हणजे खूप मध्ये ट्रेंडिंगमध्ये ठरलं होतं आणि ते म्हणजे त्याच्यातलं एक कडवं खूप गाजलं होतं. सर्वांनाच माहिती दे, फाल्गुनी पाठक यांचं गीत मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये ठरत होतं.

हो हे गीत नक्कीच त्यांना आवडेल अशी आशा करते. ऐकूयात कॉलेज केनी येथून, कृषी कॉलेज येथून फरमाईश पाठवणारे अमित वाघमारे, हरी भोसले, सुनील वाघमारे, अमोल ढाळे, संभाजी कांदे यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. तर यानंतरची फरमाईश घेण्याआधी पुन्हा एकदा आपण जाऊयात संयम या विषयावरती. आज बरेचसे श्रोते सांगतायत, खूप छान वाटतंय मला की श्रोते इन्व्हॉल्व झालेत या कार्यक्रमात, या विषयावरती बोलण्यात देखील खूप उत्साही आहेत श्रोते, आणि हे खरंच खूप गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीनुसार की संयम. आपला शेतकरी बांधव देखील तो संयम आणखीन देखील टिकून आहे, त्याला आशा आहे अजून देखील की पाऊस येणार आहे आणि नक्कीच येण्याची आपण देखील प्रार्थना करतोच आहे त्याला. तर हा देखील संयम आपल्या सर्वांमध्ये आहेच. तर पुढची फरमाईश घेणारच आहोत, पण तत्पूर्वी संयम या विषयावरती पाठवलं आहे समाधान दादांनी, काय म्हणतात पाहूयात. प्रत्येक क्षेत्रात संयम हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहे आणि तो दुवा देखील असतो आपल्या आपल्या आयुष्यात. आणि वाईट अनुभवात जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला संयमाने घ्याल, त्या त्या वेळेस तुमचा आदर लोकांमध्ये वाढणार, हे मात्र ठरलेलं गणित असतं. क्या बात आहे, खूप छान दादा. आपुलकीच्या नात्यातील ऋणानुबंध कायम ठेवायचे असतील तर हा संयम आपला मित्र बनू शकतो. याखेरीज कोणताही मित्र संयमापुढे निष्प्रभ देखील ठरू शकतो. त्यामुळेच संयम ठेवत चला. अशा संयमी स्वभावामुळे प्रभावाने तुमचं लौकिक असंच वाढवत राहतो. तुम्हाला इतरांच्या मनात कायमचं घर करायला आवडत असेल तर हाच संयम तुमच्या आयुष्यात सर्वात उपयोगी मित्र ठरेल, हे मात्र त्रिवार सत्य आहे. थँक्यू सो मच दादा, खूप सुंदर. तेव्हा एक मित्र म्हणून याच संयमाला आपण प्रत्येकाने जरूर स्वीकारणं हे आपलं कर्तव्य आहे. हाच माझा रेडिओ तेरणाच्या प्रत्येक सदस्याला संदेश असेल. आपलाच मित्र समाधान कदम, लोंढेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर इथून. तर खूप छान तुम्ही संदेश पाठवलात दादा, खूप छान वाटलं. तर पुढची फरमाईश, बऱ्याच दिवसानंतर रवींद्र अनाप अहिल्यानगर नियमित श्रोते आहेत, मोबाईलवरती रेडिओ ऐकत असतो. संयम हा विषय आपण जुनी पिढीकडून शिकलं पाहिजे असं म्हणताय, कारण आपण आपल्या आई वडिलांकडून शिकलं पाहिजे. ते सुखी संसार करत असताना नियमितपणे संयम ठेवून पुढील वाटचाल करत असतात. सुखदुःख आल्यावर ते कसे सामोरे जायचे, कठीण परिस्थिती एकमेकांना समजून घेऊन संसार करत जायचं, ते आज आजच्या नवीन पिढींनी संयम ठेवत, म्हणजे आजच्या पिढींना सांगायचं त्यांना की आजची नवीन पिढी संयम ठेवत नाही. त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ते लगेच आईवडिलांकडे हट्ट करतात. मला तुमचा आवाज अप्रतिम वाटतो, तरी मला पुढील गीत नक्कीच ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर, छान असं थॉट. ते म्हणतात की म्हणजे जे आजकाल पाहतोय आपण की इन्स्टंटमध्ये सर्व गोष्टी पाहिजेत, आणि अशा ज्या आता छोटी कंपनी आहेत, जसं मी म्हटलं की नवीन पिढी जी आहे त्यांना पटकन प्रत्येक गोष्टी पाहिजे असतात. असा तुम्ही पटकन न मागता आपल्या घरात आईवडील जे नियमाप्रमाणे नियम जे पाळून प्रत्येक संसारात त्यांनी जो गाढा इथपर्यंत ओढलाय तो संयमानेच ओढलेला आहे असं त्यांना सांगायचं. त्याचप्रमाणे आपण देखील संयमाने प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडे परिस्थितीनुसार मागाव्यात असं त्यांना म्हणायचं आहे. तर थँक्यू सो मच सर, खूप छान अशी माहिती दिल्याबद्दल, आणि दादांनी देखील खूप छान अशी माहिती दिली. रवींद्र अनाप अहिल्यानगर येथून आपले नियमित शोध आहेत, यांना आज एक गीत ऐकायचं आहे. अलका याज्ञिक आणि मोहम्मद अजीज साहेबांच्या आवाजातील हे गीत आहे. विनोद राठोड यांचा देखील आवाज आहे. समीर यांचं गीत आहे, ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात सुंदर असं गीत होतं. मी हे गीत खरं तर पहिल्यांदाच ऐकलं. अनाप सर खूप छान गीत पाठवल्याबद्दल खूप आभारी आहे. आणि त्यात मुझे दादांचा देखील मी मेसेज संयमावरती वाचला आणि त्यांना देखील मोहम्मद अजीज साहेबांचा आवाज आवडत होता. ते लकीली ते गाणं पण तसंच आलं माझ्याकडून. तर हे एक कोइन्सिडन्स झाला माझ्याकडून. तर दादा देखील खुश झाले असते की मोहम्मद अजीज साहेबांचं गीत देखील ऐकलं त्यांनी. तर पुढची फरमाईश घेतोय आपण. आपले नियमित श्रोत आहेत, पण तत्पूर्वी राजप्पा दादांनी देखील एक मेसेज पाठवलाय. आनंद हा मिळवायचा नसतो, तो आपल्या मनातच असतो. सदैव हसत राहा, कारण तुमचं हसू कोणाचं तरी दुःख विसरवू शकतं. परिस्थिती कशीही असो, चेहऱ्यावरचा आनंद कधीही कमी होऊ देऊ नका. आनंदी राहायचं असेल तर अपेक्षा कमी आणि समाधान जास्त ठेवा. आनंदी राहतो, मस्त राहतो जो माणूस संयम ठेवतो, तो माणूस 100% यशस्वी होतो. जसं की मी, माझी फरमाईश 16 तारखेला एकदमच सुंदर असं पाठवलं आहे राजप्पादादांनी. थँक्यू सो मच दादा. तर थँक्यू सो मच दादा, खूप छान. आणि नक्कीच तुम्ही आणखीन मोठे यशस्वी व्हाल ही सदैव सदिच्छा आपल्यासोबत माझी देखील आहे. तर पुढची फरमाईश घेऊयात. आपले नियमित श्रोते आहेत ते देखील कवी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून शिवराम मस्के, शर्मिला मिस्के. बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश. दिल या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. तर समीर यांची गीतरचना उदित नारायण, अनुराधा पौडवाल यांचा आवाज ऐकूयात. शिवराम मस्के, शर्मिला मस्के यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: एव्हरग्रीन गाण्यानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश श्रोत्यांच्या आवाजात संयम याविषयी माहिती आलेली आहे, तर ते म्हणजेच कुबेर सर यांच्या आवाजात आली आहे. काय म्हणतात ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
1: नमस्कार. सोलापूर जिल्ह्यातील बारसी तालुक्यातील कवयतून कुबेर म्हस्के. दीदी, आजचे जी व्हॉट्सअप गाणे या कार्यक्रमामध्ये आपण जी थीम दिली आहे तो म्हणजे संयम. संयम प्रत्येक माणसाने ठेवला गेला पाहिजे. संयम ही माणसाला उंच शिखरावरती घेऊन जाऊ शकतो. जरी आपल्या हृदयामध्ये जरी आग असली तर डोक्यामध्ये नेहमी माणसानं बरपटवा. मित्रांनो, संयम आपण साधं मंडळाला जर गेलो एखादी भाजी घेण्यासाठी, तिथंसुद्धा आपण संयम दाखवला पाहिजे. आणि संयम दाखवणारा माणूस कधीच आयुष्यामध्ये मागं राहू शकत नाही. एक ना एक दिवस त्याला यश प्राप्त होतं. तसंच माझा एक अनुभव सांगतो. माझ्याकडं पूर्वी बांधकाम व्यवसाय करत असताना कामं नसायची, पण जेव्हापासून विचार केला की संयम खूप महत्त्वाचा आहे, संयम ठेवायला चालू केला तेव्हापासून कामं यायला भरपूर सुरुवात झाली आहे. आता माझ्याकडे 10 कामं आहेत, त्याचं एकमेव कारण तो म्हणजे फक्त संयम. आणि संयम कसा ठेवायचा ही मी आकाशवाणीकडून शिकलो आहे. तर आजचा हे विषय ठेवल्याबद्दल धन्यवाद दीदी. मी कवितून कुबेर म्हस्के.
0: खूप छान कुबेर सर. आणि हा संयम प्रत्येकाच्यात असणं खूपच खूपच गरजेचं आहे. तर खूप छान अनुभव देखील तुम्ही सांगितला, त्याबद्दल खूप आभारी आहे. तर पुढची फरमाईश राया सावंत, शंकर गोरे, राहुल चिकणे, लक्ष्मण काशिद, विजय गोरे, बापू मुळे आमचे मित्र आहेत असं त्यांनी सांगितलंय. मॅडम, तुमचा आवाज खूप छान आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि पुढची फरमाईश त्यांना गीत ऐकायचं आहे. ये दिल आशिकाना या चित्रपटातील सुंदर असं गीत आलेलं आहे जे खूप लोकप्रिय ठरलेलं आहे. तर हेच गीत पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या देखील श्रोत्यांना ऐकायचं आहे. ताई म्हणतात की सारिका लोंढे ताई आहेत भैरवनाथ शुगर सोनारी परंडा तालुका धाराशिव येथून. माझ्या मैत्रिणी पूजा मोरे, राधा सावंत, माधुरी मोरे, निकिता गाडेकर, मनीषा मोरे यांना देखील एक गीत ऐकायचं आहे आज. तर तेच गीत त्यांना पण ऐकायचं आहे, ये दिल आशिकाना या चित्रपटातील. त्या म्हणतात, संयम बाळगा, काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावं लागतं, त्यामुळे संयम हा बाळगावाच लागतो. खूप सुंदर ताई एका वाक्यात तुम्ही सांगितलं. थँक्यू, खूप खूप आभारी आहे. थँक्यू कुबेर सर आणि थँक्यू सारिका ताई हे सुंदरसे थॉट तुम्ही पाठवल्याबद्दल. ऐकूयात ये दिल आशिकाना या चित्रपटातील ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश. आणि आपले दुसरे देखील श्रोते जे आहेत ते म्हणजे राया सावंत, शंकर गोरे, राहुल चिकणे, लक्ष्मण काशिद, विजय गोरे, बापू मुळे यांची व्हॉट्सअप फरमाईश.

गीतील आशिकाना या चित्रपटातील हे गीत होतं आणि सुंदर गीत आहे आणि खूप सारांना हा चित्रपट देखील फार आवडतो. तर यानंतरची फरमाईश, बऱ्याच दिवसानंतर फरमाईश, शुभ दुपार ताई, आम्हाला आज तिसरी कसम या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. प्रल्हाद रावळकर, शफिक सय्यद, प्रकाश वाघमारे, नंदू कदम, राहणार चांदई ठोंबरी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथून. आता खरं तर आपण पाहतो की 80 दशकातील ट्रेड्सवर 80 ट्रेडवर म्हातारी ही तरुणी दिसू लागली, स्वतःचाच फोटो लावून गालामध्ये हसू लागली, स्टेटस फेसबुकवर फोटो मात्र फिरू लागला, दिसते कशी म्हणत मोबाईलमध्ये शिरू लागल्या. ए आय सुद्धा आता काळा चेहरा गोरा करू लागलाय, टक्कल असतानाही डोक्यावर केस भरू लागला, नव्या ट्रेंडच्या नादाने आता झोप मात्र उडत आहे, नात्या गोत्याची नौका मात्र खोलवर बुडत आहे. ए आयचा नादच कुळा, मोडेन पण वाकत नाही, कितीही झाकून ठेवा तुम्ही वय मात्र झाकत नाही. क्या बात आहे, खूप सुंदर सर, खूप छान थॉट पाठवलं असतं तर एकदम वेगळाच थॉट तुम्ही पाठवला, खूप सुंदर, मला खूप आवडलं सर, खूप छान. आपले नियमित श्रोते आहेत प्रल्हाद रावळकर सर, जे खूप सुंदर असे थॉट्स पाठवत असतात, कधी कधी एकाच लाईनमध्ये खूप अर्थपूर्ण वाक्य असणारं ते वाक्य पाठवत असतात. आजचं तर भन्नाट वाक्य, मला फार आवडलं सर, खूप सुंदर, थँक्यू सो मच सर. त्यांची खूप वेळ झालं फरमाईश घेताना आली, आणखीन देखील बऱ्याच श्रोत्यांची फरमाईश राहिल्यात. चला तर पुढची फरमाईश याच गीतासाठी आहे. ओमप्रकाश गीते सर म्हणतात की मी नाही बाबा पाठवणार संयमाविषयी, तुमचा संयम इतका मोठा आहे ना, 4 मला माहिती आहे किती संयम तुम्ही संयमी माणूस आहात, ते तुम्हाला सांगायची सुद्धा गरज नाही आहे सर. तर त्यांना जे गीत ऐकायचं आहे तिसरी कसम या चित्रपटातील, आपण म्हणतोच की दुनिया बनाने वाले क्या तेरे दिल में बसाया, काहे को दुनिया बसाई, असंच काहीतरी गीत आहे, माझ्याकडून लिरिक्स चुकले असले तर आय एम रिअली सॉरी म्हणते. तर हेच गीत त्यांना ऐकायचं आहे, तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. ऐकूयात प्रल्हाद रावळकर सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

खूप सुंदर असं हे देखील गीत आहे आणि पुढची फरमाइश घेऊयात. ते गीत म्हणजे आज माहिती मला हे गीत उकंडे सरांनी देखील पाठवलं होतं, शिवाजी उकंडे सरांनी, पण ते गीत मला खूपदा आपल्या रेडिओवरती ऐकतं त्याच्यामुळे जास्त नाही घ्यावंसं वाटत, पण बऱ्याच श्रोत्यांना ते गीत आवडतं. डाग द फायर या चित्रपटातील परदेसिया, तर तेच गीत आता ऐकायचं आहे. आपले बऱ्याच दिवसानंतर फरमाइश पाठवणे श्रोते आहेत. प्रगती मॅडम, मी विजय मधुकर सातव, राहणार वांगी नंबर 2, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मला आज गीत ऐकायचं आहे, माझ्या मित्रांसाठी ऐकायचं आहे. ओके, तर त्यांचे मित्र आहेत कृष्णा आणि विजय. तर मला आणि त्याचसोबत मूवी कृष्णा आणि विजय असं काय पाठवलं तुम्ही सर? मूवीचं डाग द फायर पिक्चर आहे ना, मूवी कृष्णा आणि विजय नेम असं पाठवलं तुम्ही, वेगळंच काहीतरी. तर डाग द फायर या चित्रपटातील हे गीत आहे. त्यांचे मित्र आहेत संकेत, राहुल, धनू असं त्यांनी पाठवलंय. आज खूपच दिवसानंतर फरमाइश पाठवतोय, नक्कीच त्यांचं गीत आपण घेऊयात. आणि खूप खूप छान कार्यक्रम झाला, त्याबद्दल खूप आभारी आहे, असं खूप भारी झालं असं म्हणतात आपले गुळपुळेचे श्रोते. तर आणखीन बरेचसे श्रोते आहेत ज्यांची फरमाइशी घ्यायची राहिल्या, त्यांना मी उद्या म्हटलंय, पण काय ना, तरी देखील आपल्या श्रोतांचा अट्ठास असतो बाबा की घ्या म्हणून आज, पण मला नाही घेता येत, तुमच्या सर्वांनाच माहिती आहे. तर रंगनाथ क्षीरसागर सरांनी देखील मला मेसेज पाठवला होता, तो देखील मला अजून घ्यायचा राहिला. आता रंगनाथ क्षीरसागर सर कुठे गेलेत हे शोधते मी. ओके, सापडले. तर आपले लातूरचे श्रोते आहेत रंगनाथ क्षीरसागर सर, ते म्हणतात वा प्रगती दिदी, आज तुम्ही थीमवर प्रोग्राम ठेवलाय, खूप छान. दररोज एक थीम ठेवा किंवा एक दिवस सेलिब्रिटी बर्थडे, तसं तर आपण करतो सेलिब्रिटींचे बर्थडे सेलिब्रेट करतो, असं ठेवा. दुसऱ्या दिवशी अक्षर, चौथ्या दिवशी शब्द, असे नवीन नवीन नवीन प्रयोग करा. कार्यक्रम खूप लोकप्रिय होतील. हफ्त्यातून एक दिवस 12:30 ते 1 वाजेपर्यंत फरमाइश पाठवायला सांगा. 1 नंतर फरमाइशी घेतली जाणार नाहीत हे अगदी ठणकावून सांगावे, याच्यामुळे तुमच्यावर बर्डन येणार नाही असं मला वाटतं. आणि कोणत्याही श्रोत्यांना असं म्हणायला जागा राहणार नाही की माझी फरमाइश घेतली नाही, किंवा प्रगती दिदी जो श्रोता तुमचे कौतुक करतो त्यांची फरमाइश ताबडतोब फरमाइश घेतात असं कोणी म्हणणार नाही. बाकी तुमची इच्छा, बाकी तुमचा संयम आहेच. क्या बात आहे, खूप छान शेवटी जे ओके, बाकी तुमचा संयम आहेच, मला हे खूप आवडलं. हे सगळं करायचं असेल तर त्यासाठी मेसेज वेळेच्या अगोदर आपल्या चॅनलवर पाठवावे लागतील. खूप छान अशी गाणी आज म्हणलीत देखील दिदी असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर रंगनाथ सर. तरी देखील माहिती आहे सर, तुम्ही म्हणताय 12:30 ते 1, आपले श्रोते आत्ता देखील लाईव्ह. मी काय केलं होतं, काल फोन इनचा कार्यक्रम, जसं मी म्हटलं की कॉल, व्हॉट्सअप कॉल हा कार्यक्रम आपण लवकर सुरू करतोय. आपल्या श्रोत्यांना तो कार्यक्रम खूप आवडतो आणि त्यांच्या आग्रहास्तव तो कार्यक्रम घेऊन आता आपण लवकरच येणार आहोत. तर त्यामध्ये काल आपण समाधान दादांना कॉल केला होता, दुपारच्या 4 ते 5:30 च्या दरम्यान आम्ही असे कॉल केले होते. त्यामध्ये समाधान दादा असतील, कुबेर सर असतील, शिवाजी उकंडे सर असतील, यांना कॉल केला होता व्हॉट्सअप कॉल. तर तो तर छान असं झालेला आहे, तर त्याच पद्धतीत करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करणारच आहोत. तर चला याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथं थांबते. भरपूर श्रोतांच्या फरमाइशी राहिलेल्या आहेत, त्यामुळे आपण आता भेटूयात उद्या. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 90.4 FM. उद्या देखील अशाच वेगळ्या थीमसोबत, एका शब्दासोबत, वेगळ्या गीतांसोबत आपण भेटूयात आपल्या व्हॉट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. आणि सर्व श्रोतांचे आभार मानते की त्यांनी आज संयम या विषयावरती भरभरून अशी माहिती मला पाठवली आणि आपण काय केलं पाहिजे आपल्या आयुष्यातील, संयम आपण कसा राखला पाहिजे आणि संयमाचे काही फायदे हे देखील आपल्या श्रोत्यांनी मला सांगितले आहेत. तर त्याबद्दल सर्वांचे आभार आहे. आणि मन जिंकले आहेत सर, काय म्हणतात, एक संयम या शब्दाविषयी व्हॉट्सअप फरमाइश कार्यक्रम चालू आहे, खूप छान आहे. तुमच्या सुमधुर आवाजाने सर्व श्रोत्यांची मनं जिंकली आहेत. जीवनात संयम असणे खूप महत्वाचं आहे, तर सब्र का फल मीठा होत आहे असं देखील त्यांनी पाठवलंय. आणि असाच मला छोटा ह्याच्यात मेसेज पाठवला होता आपले श्रोते, म्हणजे जे मला आजकाल ताई म्हणतात, ते म्हणजेच सुनील श्रीमंतराव ढेकणे, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथून. त्यांनी देखील हेच मला पाठवलं की सब्र का फल मीठा होता आहे, छोट्या अक्षरात त्यांनी पाठवलं होतं. खूप छान हे देखील की आपण संयमानी राहिलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये काहीही झालं तरी. सर तर वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची, भेटूयात उद्या. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत जाणून घेत असतो आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत असतात आणि एक यशाचा मार्ग त्यांनी अवलंबलेला असतो आणि हा मार्गच म्हणजे आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतो। याच दृष्टिकोनातून आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा हा जो प्रवास आहे तो जाणून घेत असतो तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये। आज आपण अशाच पद्धतीनं आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे धनराज पाटील याला। तो 2016 मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पासआउट विद्यार्थी आहे। सध्या बाणेर पुणे येथे NSDL या कंपनीमध्ये ई गव्हर्नन्स ही कंपनी आहे, या कंपनीमध्ये आता सध्या तो कार्यरत आहे। मूळता राहणारा तो ककासपूर तालुका धाराशिव येथील आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्याचा हा सर्व जीवन प्रवास। धनराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू।
1: आता जसं की 2016 पासआउट राईट म्हणल्यानंतर आता 2024 चालू आहे, 8 वर्ष झालेली आहेत। मग 8 वर्षानंतर पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये तेरणा कॉलेजमध्ये आला की अगोदर आलो?
2: अगोदर 1-2 वर्ष आलेलो आहे त्याच्यामध्ये, म्हणजे बेसिक आपलं मार्कशीट लेणं घेण्यासाठी किंवा असंच काम पडल्यानंतरच आलेलो आहे आणि आता फायनल डिग्री सर्टिफिकेट एका कंपनीमध्ये लागायचं होतं, सो त्याच्यासाठी आता आलो होतो।
1: आता परत 8 वर्षानंतर परत कॉलेजमध्ये आल्यानंतर किंवा ह्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर काय आठवणी काय ताज्या होतात?
2: हो, आठवणी तर कॉलेजबद्दल खूप जोडलेल्या आहेत आणि कॉलेजचं एवढं स्ट्रक्चर चेंज पाहून म्हणजे खूपच आनंद होतो आहे। आमच्या वेळेस म्हणजे थोडंफार होतं पण आता कॉलेजमध्ये खूप ड्रास्टिक चेंज झालेला आहे। मीन्स स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी असेल, कॉलेजचा कॅम्पस असेल, बऱ्याच ॲक्टिव्हिटी म्हणजे खूप चेंजेस झालेले आहेत।
1: बरं, तरी 2016 विषय म्हणजे तू साधारणतः 2012 ऍडमिशन घेतलेला असणार, 2012-16 हे 4 वर्षाचा कालावधी कसा होता मग तुझा आणि तू तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी केली की तुला इंजिनिअरिंग इतिहास करायचा?
2: त्यावेळेस 2012-12 झाल्यानंतर माझा एक भाऊ होता इथे शरद पाटील म्हणून, तो 2009 पासआउट होता मेकॅनिकलमध्ये, सो त्यांनी प्रेफर केलं की आहे बेस्ट कॉलेज, स्टाफ चांगला आहे, बाहेर दुसरीकडे जाण्यापेक्षा म्हणजे जालना म्हणजे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जाण्यापेक्षा इथे उस्मानाबादमध्ये तेरणा कॉलेज चांगलं आहे, तर त्यांनी प्रेफर केल्यानंतर मी इथे ॲडमिशन घेतलं।
1: अच्छा, बर, ज्यावेळेस मग तू 2012 इथे ॲडमिशन घेतलं, पुढचे 4 वर्ष होतं, तर मग इथलं करिक्युलम, इथले अकॅडमिक्स कसे कसे होते?
2: 4 वर्षाच्या काळामध्ये फर्स्ट म्हणजे फर्स्ट इयरला आल्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंग हे आमच्यासाठी एक म्हणजे हेच चॅलेंजिंग होतं की 12वीनंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं म्हणजे हेच झालं की संपलं, झालं आपण इंजिनियर झालो हेच होतं। आणि फर्स्ट इयरमध्ये तर असं हवेतच गेलं की जस्ट हां फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं इथे, मग बाकी मेन बिल्डिंग आमचं मेकॅनिकल डिपार्टमेंट होतं ते मेकॅनिकल डिपार्टमेंट, इकडे CSC ETCचा काय आमचा एवढा संबंध यायचा नाही, फर्स्ट इयर बिल्डिंग आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे प्रॅक्टिकल हेच असायचं आणि मेन बिल्डिंगचा संबंध म्हणलं तर फक्त मीन्स एक्झामच्या टायमिंग वेळेसच मेन बिल्डिंगचा संबंध येत होता, बाकी बरं होतं काही म्हणजे असं।
1: बरं, आणि स्टडीच्या दृष्टिकोनातून कसं होतं? कारण आता 2012 म्हणजे आपण काय केलेलं आहे की तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अनेक अशा विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू केलेला होता जे की 1986 पासूनचे पासआउट आहेत म्हणजे जुने एकदम, तर अभ्यासक्रमामध्ये त्यावेळेस म्हणजे मोबाईलचं पण बरंचसं चांगलं, आता म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईलचं इंटरनेटचं युग चांगलं फास्टमध्ये आलेलं होतं तसं 2012-13-14 त्याच्या अगोदर कदाचित एवढं नसणार आहे पण ते त्याकडं, तर हे अभ्यासामध्ये त्याचं कसं मग ते?
2: आमच्या वेळेस तर 2012 वेळेस मीन्स जस्ट अँड्रॉइड निघाले होते, जस्ट कुणाकडे नव्हते, कुणा एका दोघाकडेच अँड्रॉइड असायचे आणि डेटा पॅक आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी एवढे जास्ती नव्हते, तर एवढं मोबाईलचा युज करून आम्ही जास्ती काय अभ्यास नाही नाही केला. जे आहे ते आपलं रेफरन्स बुक आणि झेरॉक्स किंवा जुन्या ओल्ड स्टुडंटचे जे नोट्स काढले ते त्याच्यावरच आम्ही अभ्यास केलेला आहे. 12, 13, 14 लास्ट म्हणजे B15 आणि 16 थोडं मोबाईलचं प्रमाण वाढलं होतं आणि 16 नंतर म्हणजे डिग्री पासआउट झाल्यानंतरच जिओ 4G म्हणजे तो काळ आलाय. त्याच्यामुळे आमच्या 2004 म्हणजे 4 वर्षांमध्ये एवढं मोबाईलचं जास्ती नव्हतं. आम्ही फक्त बेसिकली थोड्याफार डेफिनेशन गुगल सर्च करायचं एवढ्यापुरतंच मोबाईल होता, म्हणजे जास्ती काही मोबाईलच नव्हतं.
1: मग अभ्यासाचा कसा विषय होता?
2: अभ्यासाचा तर लायब्ररीमधून रेफरन्स बुक घेणे, म्हणजे जर पेपरच्या 2 महिने आधी अभ्यास सुरू केला असेल तर रेफरन्स बुक घेणे आणि पेपरच्या 2 दिवस जर पेपरला असेल किंवा इव्हन नाईट स्टँड म्हणजे 1 दिवस जर असेल तर मग त्या टायमिंगला फक्त डायरेक्टली म्हणजे ओल्ड स्टुडंट किंवा जे करंट स्टुडंटनी नोट्स काढल्यात ना तेवढे ते झेरॉक्स करून तेवढ्याचाच अभ्यास करणे. म्हणजे जर 6 युनिट 6 चॅप्टर असतील तर म्हणजे 1 दिवस आधीवरचं सांगतोय तर त्यावेळेस आपल्याला पासिंगसाठी किंवा ते मेन इम्पॉर्टंट 4 टॉपिक आहेत तेवढेच करून पेपर दिलेले आहेत. एक नाईटमध्ये पण पेपर काढलेले आहेत.
1: बर बर. मग आता जर समजा त्या काळचा जर तसा अभ्यास आता आठवला आणि आता हे काय NSDL ई गव्हर्नन्स मध्ये आता समजा जॉब चालू आहे तर त्याची जर थोडीशी सांगड घालायची म्हटलं तर आत्ताचा हा जो सगळा जॉबचा प्रोफाईल आहे तो आणि त्यावेळेसचा अभ्यास, त्यावेळेस जर खूप जास्त आणखी लक्ष दिलं असतं तर आज अजून काही प्रोफाईल वेगळं राहिलं असतं असं काही विषय?
2: तसं काही फरक पडला नसता, पण जर जास्त अकॅडमिकमध्ये मार्क्स असते पहिल्यापासूनच जरा हे केलं असतं तर डायरेक्टली पडला असता फरक. मीन्स कॅम्पस सिलेक्शन या डायरेक्टली मीन्स मी मेकॅनिकल बॅकग्राऊंडला होतो फर्स्टली, तर त्याचा 2016 नंतरचा प्रवास असा होता की आम्ही IT कडे कधी गेलो नव्हतो ना तिकडे कधी पाहिलं बी नव्हतं. तर मेकॅनिकलमध्ये जाऊन मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे चाकण तिकडल्या भोसरी आणि बाहेरच्या रांजणवाडी ह्या एरियातच आम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जॉब सर्च करायचं. फर्स्ट ऑफ ऑल 2-3 वर्ष तर ते ऑटोमोबाईल प्रोडक्शन क्वालिटीमध्ये जॉब केलेला आहे आणि तिथून नंतर मग पुण्यामध्ये गेल्यानंतर समजलं की ठीक आहे इथं काही ग्रोथ नाही आहे जास्ती, IT ला स्कोप आहे. तर मग तो एक करत करत मग साईड बाय साईड क्लासेस केले IT चे क्लासेस करून मग परत IT मध्ये शिफ्ट झालो.
1: मित्रांनो, जी आपण चर्चा करत आहोत ते धनराज पाटील याच्याशी. तो 2016 पासआउट आहे मेकॅनिकल ब्रँचमधून. सध्या NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये बाणेर पुणे येथे तो सध्या कार्यरत आहे. जसं तू बोलताना म्हणलं होता की तुझं मूळ गाव हे काकासपूर तालुका धाराशिव असा म्हणजे ग्रामीण भागात. तर धनराज, म्हणजे आता तुझ्या गावाकडलं किंवा तुझ्या घरचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड कसं आहे ते सांग.
2: ओके. त्यावेळेस म्हणजे वडील आई वडील एक भाऊ आहे, भाऊ शेती करत होता आणि मी म्हणजे सगळ्यात लहान भाऊ. माझी एक मोठी बहीण होती ते गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग झाली होती. म्हणजे बॅकग्राऊंड फॅमिलीमध्ये सगळे मोस्ट ऑफ इंजिनियर होते माझे. त्याच्यामुळे 8-10 इंजिनियर फक्त एक माझा सख्खा भाऊ फक्त फार्मर आहे, बाकी सगळे चुलत भाऊ सख्खे भाऊ सगळे इंजिनियर आहेत. त्याच्यामुळे आणि मी पण लास्टला जो होतो तो इंजिनिअरिंग कडेच गेलो, असं काही डिफरंट कोणी नाही केलं. त्याच्यामुळे हे बाकी गोष्टी माहीत होत्या की इंजिनिअरिंगला काय सब्जेक्ट असतात, काय बॅकलॉग आणि बाकी गोष्टी सगळं. म्हणजे असं नवीन काय नव्हतं, काय झालं एखादा बॅकलॉग पडला तरी डिस्कस करून माहीत असायचं की काय करायचं काय नाही असं. त्याच्यामुळे एवढं काही जड नाही गेलं. वडील शेतीच करत होते पण वडिलांचा काय खूप सपोर्ट होता त्याच्याबद्दल काय नाही.
1: अच्छा. आणि शिक्षण म्हणजे स्कूलचं शिक्षण असेल ते कसं?
2: स्कूलिंगला मी 4th ते 7th पर्यंत जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळला होतो लातूरला, आणि 8th, 9th, 10th श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो. आणि उजनीमधून झाल्यानंतर 11th, 12th मी लातूरला होतो अगेन, आणि तिथून बोर्ड आणि CET पासआउट झाल्यानंतर मग परत इंजिनिअरिंग म्हणजे
1: 11th, 12th
2: लातूरला होतो, जयक्रांती कॉलेजला होतो.
1: जयक्रांती कॉलेज. बर. मग तिथं 11th, 12th करत असताना किंवा असं प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की आपण म्हणजे आणि ते आता लातूर हब पण म्हटलं जातं ना की तसं IIT असेल किंवा नीट असेल किंवा असं काही समजा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी लोक खूप म्हणजे विचार करतात. तिथले 2 वर्ष कसे होते, मग काय असं डोक्यामध्ये चालू असायचं? कारण 10 इंजिनियर घरातले, म्हणजे बहीण स्वतः गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून झालेली आहे असं त्यामुळे.
2: मी बेसिकली श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो, मराठी मीडियम पहिल्यापासूनच. इंग्लिशचा तेवढा काही म्हणजे जास्ती संबंध नसायचा, इंग्लिश म्हणजे पासिंगसाठीच होतं 10th पर्यंत रे. आणि एकदम 11th, 12th गेलं लातूरच्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रमधून लातूरमध्ये विद्यार्थी यायचे, त्यामध्ये फर्स्ट चॅलेंज हे होतं की इंग्लिश रिडिंग, इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिशचे वर्ड किंवा ते अंडरस्टँड करून घेणं,
1: हे
2: 11वी 12वीला खूप डिफिकल्ट जायचं. पण त्या एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे कॉलेज, म्हणजे ट्युशन ह्या सगळ्या, आणि तेच डेली टायमिंग असा होता की सकाळी 6 वाजल्यापासून ट्युशन आणि ह्या बाकी गोष्टीमध्ये, त्या ऑटोमॅटिक 2 वर्ष म्हणजे एकदम ट्रेन झालो म्हणजे बाकी.

0: कन्स्ट्रक्शन इंजिनियर म्हणून काम केलं, परत असं करून क्वालिटी इंजिनियर म्हणून एका म्हणजे कपारो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेडमध्ये काम होतो. तिथे 2-3 वर्ष घातल्यानंतर चांगल्या पोझिशनला गेलो सिनियर क्वालिटी इंजिनियर म्हणून. पण तिथे असं समजलं की मेकॅनिकलमध्ये एवढी ग्रोथ नाही आहे, जसं की पेमेंट इन्क्रीमेंटचं असेल काय असेल जे ॲज कम्पेअर टू आय टी. आणि त्यावेळेस आय टी एकदम म्हणजे बूमला होतं की म्हणजे जास्त वॅकन्सी पॅकेजेस सगळ्या गोष्टी होत्या ॲज कम्पेअर्ड माझे फ्रेंड जे सी एस सी आय टी आणि जे मेकॅनिकलमधून आय टीमध्ये गेलेले. तर त्यावेळेस मग साईड बाय साईड एका फ्रेंडनी सजेस्ट केलं तर ते क्लास केला आणि तो क्लास कर म्हणजे मेकॅनिकलचा जॉब करत करत तो क्लास करून डायरेक्टली आय टीला शिफ्ट झालो इंटरव्ह्यू देऊन. आणि मग तिथून एनएसडीएलचा प्रवास चालू झाला.
1: अच्छा, हे जे एनएसडीएल ई गव्हर्नन्स आहे ही नेमकी कंपनी काय, म्हणजे तुझं काम काय असतं त्याच्यात?
0: ओके, एनएसडीएल ई गव्हर्नन्स कंपनी म्हणजे बेसिकली वरवर पाहायचं झालं तर पॅन कार्ड आधार कार्ड आपल्याला माहितच आहेत. तर हे एनएसडीएलचं पूर्ण बॅकग्राऊंड ते येतं, पॅन कार्ड आधार कार्ड, तुमचं पॅनचे जेवढ्या वेबसाईट असतील, आधारच्या जेवढ्या वेबसाईट असतील, यु एन एन नंबर अँड बाकी फंक्शन, तर त्याच्यामध्ये ते डेव्हलपमेंट करतात त्या वेबसाईटचं, त्यांना मेंटेन करावं लागतं. कधी कधी आपण पॅन सर्च करतो आधार सर्च करतो तरी वेबसाईट सर्व डाऊन असतात, तर त्या बॅकएंडला ते डेव्हलपमेंट होतं, त्याचं टेस्टिंग होतं, ह्या बाकी गोष्टी चालतात. आणि एनएचडीएलचा एक प्रोजेक्ट चालू आहे आता सध्या ओ एन डी सी म्हणून. ओ एन डी सी हा प्रोजेक्ट असा आहे की गव्हर्नमेंट मोदी गव्हर्नमेंटनं हे काढलेला आहे की अमेझॉन अँड फ्लिपकार्ट ह्यांची ह्या म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मक्तेदारी किंवा एक टॉपला डॉमिनन्स चालू आहे. बाकीच्या जे लोकल मार्केट आहेत ना त्यांना ते प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक वेबसाईट चालू केली आहे ओ एन डी सी नावाची. त्या ओ एन डी सी वेबसाईटमध्ये काय होतं, बाकी लोकल मार्केटमध्ये ते बायर अँड सेलर ॲड करू शकतात तिथे. आणि म्हणजे तुम्हाला एखादा फोन पाहिजे तर तुम्हाला तो पुण्याहून किंवा बाकीच्या औरंगाबादहून नाही येणार, त्या उस्मानाबादच्या लोकल सेलरकडूनच तो मोबाईल येणार. तर हे असं एक चालू आहे, अजून ते म्हणजे 5 सिटीमध्येच फक्त डिप्लॉय केलेलं आहे. आफ्टर 1-2 वर्षाने ते पूर्ण इंडियामध्ये डिप्लॉय करतील. तर त्यामध्ये असं असतं की ते वेबसाईट डिझायनिंग, त्याचं टेस्टिंग, मग डेव्हलपमेंट, वेब पेज असेल, बॅक एंड असेल, एपीआय असेल, त्याचं परफॉर्मन्स टेस्टिंग असेल, ह्या आय टी सी रिलेटेड ज्या गोष्टी असतात ते त्याच्यामध्ये हे करतात.
1: नाही, तू एक बोलता बोलता तो जो विषय बोलला की लोकल सेलरचा फोन येईल, ती नेमकी संकल्पना कशी असणार? त्याच्यामुळे निश्चितच आता जे सध्या मार्केटमध्ये थोडंसं टेन्शन आहे किंवा अमेझॉन फ्लिपकार्टमुळे इथलं लोकलचं मार्केट जे आहे ते थोडंसं अडचणीचं ठरलेलं आहे.
0: हा, मोदींचा म्हणजे हे हा म्हणजे ह्याच्याबद्दल पियुष गोयल हे आहेत ह्याच्यामध्ये, तर त्यांच्या अंडरखाली हा प्रोजेक्ट आहे मेनली. तर त्यांचं ऑब्झर्वेशन किंवा सगळ्यांचं ऑब्झर्वेशन हे होतं की हे अमेझॉन कंपनी बाहेरचे, तर मेक इन इंडियाला प्राधान्य देण्यासाठी अमेझॉन आल्यापासून ह्या लोकल कंपन्या किंवा लोकल जे आहेत ना त्यांना पूर्ण म्हणजे त्यांचा सेल होत नाहीये. तर आता ते ओ एन डी सीवर काय करायचे, लोकल मधला लोकल किंवा तुमचं एक रूम मध्ये पण तुमचा बिझनेस असेल तो डायरेक्टली झिरो कॉस्ट मध्ये झिरो याच्यामध्ये तो डायरेक्टली ओ एन डी सीला बायर म्हणून म्हणजे रजिस्टर करू शकतो, सेलर म्हणून रजिस्टर करतो. आणि तो रजिस्टर केला तर मी ॲज अ बायर आहे, तर बाहेरनी एखादा फोन मागितला, हेडफोन मागितला, तुमचं माईक मागितला काय असेल ते, तर ते तिथल्या लोकललाच सर्च होणार, जे तुमच्या नियर बाय आहे ना ते आधी येणार तिथे. असं आहे, मग त्याच्यामुळे त्यांची डिलिव्हरी कॉस्ट कमी होणार, बऱ्याच गोष्टी.
1: अच्छा, त्यामुळे लोकल मार्केटला निश्चित उठावा मिळाला आणि हे एक चांगलं खूप फायद्याचं होईल. अच्छा, तर मग हे एनएसडीएल मध्ये ह्या पद्धतीचं सर्व काम करत असताना किंवा आता जे मी तुझी फ्लुएन्सी ऐकतोय किंवा हे वेबसाईट करणं किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी करणं, मग हे जे नॉलेज आहे हे नॉलेज कसं येतं? मग म्हणजे मी हे या दृष्टिकोनातून विचारतोय की आता जे समजा आता तुझा इंटरव्ह्यू ऐकणारे इतर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असणार आहेत, काही स्टुडंट आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असणार आहेत, काही फायनलचे असणार आहेत, त्यांना आता पुढे जायचंय समजा, तर हे जे नॉलेज आहे याच्या बाबतीत जर समजा अपग्रेडेशन असेल अगोदरच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तर कदाचित अजून खूप चांगली लवकर.
0: बरोबर,
1: तर हे कसं तू याला एक्सप्लेन करशील की
0: म्हणजे आता जे करंट स्टुडंट आहे यांच्यासाठी एकच ऍडवाईस असेल म्हणजे माझ्या ॲज अ एक्सपिरियन्सनुसार की मी तर काय नॉन आय टी बॅकग्राऊंडमध्ये होतो, ज्याने आय टी बॅकग्राऊंड असेल किंवा मेकॅनिकल ज्यांना आय टीमध्ये करायचं असेल करिअर, त्यांनी इंजिनिअरिंग करिअरमध्येच बेसिकपासून लँग्वेजेसचा प्रॅक्टिस केली पाहिजे, म्हणजे जावा स्क्रिप्ट, सीपीपी, ह्या जे लोक लँग्वेज आहेत त्या पूर्ण लँग्वेजचा पूर्ण कमांड असला पाहिजे. त्याचा जर कमांड असेल तर पुढे काही अवघड डिफिकल्ट नाही जाणार त्यांना म्हणजे हे करण्यासाठी. असं आहे, इझिली इंटरव्ह्यू भेटू शकेल. त्यांचं कम्युनिकेशन प्रॉपर असेल, ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग हे बाकी गोष्टी असतील आणि लँग्वेजचा जर सपोर्ट असेल तर फ्रेशर ॲज अ फ्रेशर म्हणून पण ते कोणत्याही कंपनीला अप्लाय करू शकतात आणि त्यांना जास्त म्हणजे वाव आहे त्याच्यामध्ये.
1: बरं, आता धनराज पाटील याच्याशी आपण चर्चा करत आहोत, 2016 मेकॅनिकल

0: ब्रँडचा पासआउट आहे आणि आता NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये तो बाणेर पुणे येथे कार्य करत आहे आणि तिथं जॉबवर पण आहे. ही NSDL कंपनी गव्हर्नमेंटची आहे का?
1: गव्हर्नमेंटची, सेमी गव्हर्नमेंट आहे.
0: सेमी गव्हर्नमेंट म्हणजे एका अर्थानं आपल्या भाषेत सांगायला तुला सरकारी नोकरी आहे.
1: नाही तसं नाही, आम्ही जस्ट म्हणजे हेच आहे, प्रायव्हेटमध्येच आहे, गव्हर्नमेंट कंपनी,
0: गव्हर्नमेंट अंडर गव्हर्नमेंट येते समजा असं आपण असं विचार करू. आता मी जेवढं तू फ्लुएंटली ज्यावेळेस NSDLचं काढलं किंवा तुझं सध्या रिसेंटली तू कनेक्टेड ह्या सगळ्या कंपनीशी कामाशी आहेस म्हणून तुझ्याकडे हे फ्लुएन्सी येते. पण त्याच्या अगोदर जो मी तुला प्रश्न विचारला होता की कॉलेजमध्ये असताना अभ्यास कसा करायचा, तू म्हणला की वन नाईट पण आम्ही पेपर काढलेले आहेत 2-4 दिवस अगोदर. आता पण तू हेच म्हणशील?
1: आता पण तसंच आहे, म्हणजे जर डेली टास्क आला एखादा हे आला.
0: नाही नाही नाही, म्हणजे इतर स्टुडंट साठी म्हणतो मी, इतर
1: स्टुडंट नाही. ते तर म्हणजे ते सिच्युएशन नुसार ते ऍक्शन केलेली गोष्ट आहे. ते तर पहिल्यापासून प्लॅनिंग केलं किंवा थोडं डेलीच्या डेली म्हणजे जे क्लासमध्ये शिकवतात ते फक्त नोट डाऊन केलं, जाऊन एकदा पण वाचलं ना तरी पण काय करायची गरज नाही. ते त्या बेसिक नोट्स आपापल्या जर रेफर केल्या तरी पण म्हणजे काय एवढे वन नाईट स्टँड आणि बाकी गोष्टी म्हणजे जास्त पीएलमध्ये जास्ती डिफिकल्ट नाही जाणार सब्जेक्ट लर्न करण्यासाठी. म्हणजे आम्ही ती चूक केली, चूक म्हणता येईल समजा ते
0: चूक नाही. या अर्थाने मी हे विचारत होतो की त्याचं कारण असं आहे की बरेच जण असं करतात ना की त्यांना आपण ज्यावेळेस त्यांना लक्षात येतं ज्यावेळेस आता तू ज्या स्टेजला आहेस की खरोखरच जर मी कॉलेजमध्ये असताना जर थोडंसं अजून सिरियसली केलं असतं तर ह्याच्यापेक्षा प्रोफाईल चांगली राहिली असती अशा अँगलनं माझा विचारण्याचा भाग होता.
1: नाही कधी पण ते म्हणजे त्यावेळेस जर पहिल्यापासूनच प्रॉपरली हे केलं असतं डिस्टिंक्शन मध्ये किंवा प्रत्येक सब्जेक्टला जर चांगले स्कोरिंग मार्क असतील तर डेफिनेटली म्हणजे स्टार्टिंग मध्येच MNC कंपनीला अप्रोच भेटला असता डायरेक्टली. म्हणजे MNC कंपनी ते डायरेक्टली 65% पाहिजे म्हणजे फ्रॉम 10-12 आणि डिग्री, तर तिथे अप्रोच भेटला असता डेफिनेटली त्याचा फायदा झाला असता.
0: सोबत आता एक असा विषय येतो धनराज की आता कंपनीमध्ये जॉब करतोय हे सगळा विषय झाला, घरात तर 10-10 इंजिनियर आहेत, त्याच्यामुळे घरामध्ये कॉम्पिटिशन लागलेली असते का की मी चांगला इंजिनियर आहे किंवा मी चांगल्या जॉब प्रोफाईलवर आहे किंवा असं काही?
1: तसं कॉम्पिटिशन नाही, कारण एका बॅचचे नाही. कोण आता माझा एक भाऊ आहे तो 2009 तो झालाय पासआउट, तर तो चांगला मीन्स प्रोडक्शन मॅनेजर किंवा म्हणजे त्या लेवलला आहे, तर त्याचं कम्पॅरिझन तर मी नाही करू शकत. आणि दुसरे बाकी आहेत तर वेगळ्या डिफरंट ब्रँचला आहेत, त्याच्यामुळे एवढं कम्पॅरिझनचं नाही आहेत. पण जस्ट त्यांच्याकडून आपण म्हणजे मोटिवेशन घेऊ शकतो की बाबा ठीक आहे मी अजून जर 4-5 वर्ष जर केले तर मी त्या लेवलला जाईल, असं त्या पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह पॉईंट घेऊ शकतो.
0: आणि अब्रॉडला जाण्याचं कधी असं काही विषय?
1: हा IT मध्ये आहेत म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहेत, जर तुम्ही जर 4-5 वर्ष किंवा 4 वर्ष केलं किंवा म्हणजे ऑपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहे ते, आणि तुमचा जो डोमेन आहे त्याच्यावर डिपेंड आहे
0: त्याच्यावर. पण असे संधी मिळू शकते
1: काय
0: तुझ्या बाबतीत काय विषय आहे?
1: हा मिळू शकते, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये.
0: तुला जाण्याची इच्छा आहे?
1: अजून 2-3 वर्षांनी, अजून तर सिंगल.
0: आणि आता हा विषय येतो की परत एकदा जर तुझ्या कॉलेजच्या जर्नीमध्ये जर घेऊन जायचं म्हटलं तुला, तर एक विषय असा येतो की तुला हे सगळं करत असताना आता म्हणजे जेवढं तू पोलाइटली बोलतोय हे बाकी सगळं जॉबचा असा विषय आहे, मेकॅनिकलचा विद्यार्थी म्हणून खरोखरच 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सिरियस विद्यार्थी होता की कसं होतं नेमकं?
1: मी एवढा सिरियस ऍव्हरेज स्टुडंट होतो, मी काय जास्ती सिरियस पण फर्स्ट इयरला सिरियस होतो एकदम. जेव्हा फर्स्ट इयर फर्स्ट सेम क्लिअर निघालं, सेकंड सेम क्लिअर निघालं की असं वाटलं की झालं इंजिनियर आपण, आता काय नाही. मग थोडं बाकी ऍक्टिव्हिटी आणि म्हणजे जास्त स्कॉलर पण नव्हतो ना जास्त लो लेवल पण नव्हतो, ऍव्हरेज स्टुडंट होतो असं काही नाही.
0: आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये जसं कॉलेजच्या गॅदरिंग असतील, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील, त्याच्यामध्ये कधी काय?
1: हा त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट करत होतो गॅदरिंग मध्ये पण, मीन्स ग्रुप मध्ये डान्स असेल किंवा एखादं घोषणा देणे हे असं, म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी केली आहे थर्ड इयर. फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये एवढी काय डेअरिंग नव्हती, सिनियर स्टुडंट आणि बाकीचे जास्ती होते त्याच्यामुळे एवढं काही पार्टिसिपेट नाही केलं. थर्ड इयर बी मध्ये म्हणजे आमचा असायचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये.
0: बर, आणि आता आम्ही प्रत्येकाला तर असा प्रश्न विचारतोच की म्हणजे चित्रपट पाहणे, गाणे ऐकणं हे तर कॉलेजमध्ये असतं, बऱ्याच वेळेस क्लासेस बंक करणं, पिरियड्स बंक करणं आणि जाणं असं काही असा विषय असतो असं काही बऱ्याच वेळा?
1: फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये नाही, पण थर्ड इयर बी मध्ये बऱ्याच. आता त्या गोष्टी शेअर नाही करायला पाहिजे, पण केलेल्या आहेत तशा, त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं. तर थर्ड इयर सेकंड इयर मध्ये आम्ही म्हणजे सकाळी लवकर उठणं व्हायचं नाही तर पहिले दोन क्लास असे बंकच व्हायचे. मग एकदा ते अटेंडन्स आणि प्रेझेंटी पाहून मग परत सेकंड मंथ मध्ये फुल अटेंडन्स मारायचे 80% असं.
0: आणि चित्रपटाचा विषय म्हटलं होता ते
1: चित्रपट आम्ही एक्झाम झाली की चित्रपटावर जायचो मग लगट सगळे चित्रपट एकदाच पाहून निघायचे.
0: कुठे
1: आपलं श्री टॉकी
0: डे टू डे बेसिसवर समजा असं गाणे वगैरे ऐकण्याचा विषय असेल तर
1: हा अभ्यास करताना सबमिशन करताना जे रायटिंगच्या टायमिंग मध्ये सगळे गाणे ऐकणे ते तर गोष्टी असायच्या छोट्या. त्यावेळेस कसं अँड्रॉइड एखादा दुसरा असायचा एक म्हणजे आम्ही तीन पार्टनर होतो राहुल शेळके विक्रम मुकडे आणि मी सेकंड इयरला तर एक मोबाईल घेऊन आम्ही तीन तीन चार चार वाजेपर्यंत पिक्चर वेब सिरीज साध असायचं.
0: बर बर बर. त्यावेळेस आता लग्न झालं
1: नाही आज आणखीन नाही.
0: बर बर. मग मेकॅनिकल होतो म्हटल्यानंतर ग्रीनरी होती आजूबाजूला का असं वृक्ष वाळवंटच?
1: त्यावेळेस तर म्हणजे आमच्या बॅच मध्ये आम्ही सेकंड शिफ्ट मध्ये होतो. फर्स्ट शिफ्ट मेकॅनिकल म्हणल्यानंतर ते तर गोष्टी ग्रीनचा तर संबंधच नाहीयेत पण फर्स्ट शिफ्ट मध्ये थोड्या चार पाच मुली असायच्या ती मेकॅनिकलच्या. सेकंड शिफ्ट मध्ये तर 70 पोर होते 70 मध्ये एक पण मुलगी नव्हते. त्यासाठी आम्हाला ETC आणि CST ब्रँच म्हणजे मेन ब्रँच कडे यावं लागत.
0: अच्छा अच्छा.
1: मेन बिल्डिंगला त्यासाठीच यायचो आम्ही.
0: बर बर. मग आता ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी गमती गमती झाल्या सगळा विषय झाला आता ज्यावेळेस तो घराकडे जातो तो घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा तो एक इंजिनियर झालेला आहे जसं म्हटलं की आता म्हणजे अस्पायरिंग बॅचलर असू शकतो की समजा लग्नासाठीचा विषय असं. मग घरातले आता वडील आई वडील वगैरे सगळे किंवा जे भाऊ आहेत किंवा हे बाकी सगळे हे सगळे आनंदी आहेत किंवा चला ठीक आहे धनराज NSDL मध्ये ई गव्हर्नन्स मध्ये काम करतो हे सगळं ठीक आहे का अजून पुढे काहीतरी विषय करायचा किंवा मग कदाचित वडील असं पण म्हणत असतील की आपण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की अडचणी निर्माण झाल्या तो गावाकडे काहीतरी विषय कर असं काही होतं असतं डोक्यामध्ये?
1: सध्या आमच्या घरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे म्हणजे डिसेंबरमध्येच माझे वडील एक्सपायर झाले आणि वडिलांचं असं होतं वडील खूप सपोर्टिव्ह होते त्या बाबतीत म्हणजे मी मेकॅनिकल टू IT मध्ये शिफ्ट झालो त्यावेळेस त्यांना आनंदच झाला ते सपोर्टिव्ह होते किंवा अजून पुढे काय कर त्यांचं असं काय कधी नव्हतं की गावाकडे किंवा घरी कर. कारण माझा एक मोठा भाऊ तो शेती करत होता त्याच्यामुळे मला काय एवढं गावाकडे यायची काही गरज नव्हती. ते बोलायचे तू तुला जे काय करायचं आहे ते तिकडे कर किंवा तुला त्याच्यात इंटरेस्ट कशामध्ये असेल ते कर असं काही नव्हतं.
0: म्हणजे हे एवढं सगळं स्मूथली रन झालं का मग म्हणजे जसं की स्कूलिंग तुझा अगोदर हरंगुळला झालं असेल पुन्हा त्याच्यानंतर उजनीला झालं त्याच्यानंतर पुन्हा 11-12 लातूरची असेल 4 वर्ष इथले झाले की तू जस्टली म्हणतोय की असं एवढं सगळं एक स्मूथ वेनं झालं की कधी असं
1: खूप खूप खूप माझ्यासाठी तर खूप अप डाऊन आलेले आहेत.
0: असं काय असे डाऊनचे काय विषय झाले?
1: डाऊनचा म्हणजे मी थर्ड इयर सेकंड सेम मध्ये औढा आजारी होतो थर्ड इयर सेकंड सेम अँड BE पूर्ण आजारी होतो तर त्याच्यामध्ये मला मीन्स एक डायग्नोसिस झालेलं तर स्टमकचा म्हणजे जे काय खाल्लंय की ते वॉमिटिंग व्हायचं तर ते पूर्ण इयर माझ्यासाठी म्हणजे थोडं एकदम हे गेलं. नंतर बाकी डिप्रेशन मध्ये जाणे झोपणं लागणे ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या एक दीड वर्षामध्ये 2016-17 मध्ये आणि परत मग हळूहळू मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉबला किंवा असंच जॉब करत राहिलो मी काही थांबलो नाही की म्हणजे बसून जास्त अजून ट्रेस किंवा ह्या गोष्टी होतात त्याच्यामुळे आणि परत एकदा मीन्स कपारो इंजिनिअरिंग मध्ये लागल्यानंतर मग हळूहळू हळूहळू म्हणजे 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर पण एक माणसामध्ये जिद्द असते की बाबा ह्या लेवललाच नाही थांबायचं आपल्याला. तिथूनच एक प्रेरणा मिळाली की ठीक आहे हे 20-30 हजारावर जॉब करणं काय आपल्यासाठी हे नाही 2-3 वर्ष केली ठीक आहे आता मग त्याच्यानंतर मग ह्या IT चे क्लास करणे IT मध्ये शिफ्ट होणे
0: आता मात्र कम्फर्टेबल
1: जॉब आहे आता काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये एवढं.
0: मग आता हे ज्यावेळेस डिप्रेशनचा आजारामुळे असेल काही गोष्टी प्रॉब्लेम असेल त्यावेळेस तुला मग काय अशी गोष्टी सपोर्ट करत होत्या आयदर म्हणजे आम्ही म्युझिकच्या दृष्टिकोनातून जास्त विचार करतो आणि मोस्टली तर आम्ही पाहिलं की विद्यार्थी जीवनामध्ये मग कुठले तर सॉंग ऐकले की माणूस थोडंसं रिलॅक्स होतो आणि मग पुढे मार्गक्रम होतो असं तुला कुठला असं मोटिवेट करत राहिलं?
1: हा त्यामध्ये एकदम मी डिप्रेशनमध्ये गेलो कारण BE फायनल इयर होतं माझा पोटाचा त्रास होता बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि म्हणजे प्रेशर पण एक होतं तर त्यामध्ये मग रिकवर करण्यासाठी मी तर बरेच डॉक्टर म्हणजे दवाखान्यात म्हणजे हे केलं व्हिजिट केलेलं आहे दाखवलेलं होतं त्याच्यानंतर एक स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये जास्त फोकस केलं, म्हणजे योगा करणे, रामदेव बाबा, नाही तर स्पिरिच्युअल गुरु जे असतील ते बरे. आता जस त्याचे इंडिव्हिज्युअल गुरु असतील किंवा हे असतील तर ते फॉलो करून मग थोडे माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन मी मग माझं जे डिप्रेशन किंवा स्ट्रेस किंवा ज्या बाकी गोष्टी होत्या ना त्याच्यावर रिकव्हर केलं पूर्ण.
0: आणि समजा आम्ही गाण्यांच्या संदर्भात म्हणत होतो, तुला असे कुठले गाणे जास्त आवडायचे?
1: आमच्या वेळेस तर गाणे म्हणलं की एकच रॅपर होता हनी सिंग, त्यावेळेस ऑल टाइम एकच सिंगर होता हनी सिंगचे गाणे. म्हणजे पूर्ण आमच्याकडे काही डाउनलोड करणे ह्या गोष्टी नव्हत्या, तर डायरेक्ट मेमरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये असे हनी सिंगचे 70-80 रॅप भरलेले असायचे आणि तेच ऐकायचं आम्ही. तेच एक आमच्यासाठी एक मोटिवेशन होता.
0: म्हणजे यो यो हनी सिंगचा तुम्हाला
1: तो काळ आमच्यासाठी खूप म्हणजे हे होता. गाय सॉन्ग म्हणलं की हनी सिंग फक्त रॅप.
0: बर बर बर. मग आता कुठलं असं गाणं आठवतंय लगेच डोक्यामध्ये की ह्या कॅम्पसमध्ये आलो होतो मला ते जुन्या काळातलं आठवत आहे असं काही?
1: अच्छा, हनी सिंगचे तर काय रॅप असायचेच, त्याच्यामध्ये कलाकार हे अल्बम निघालं होतं त्याच्यामध्ये बरेच गाणे, ते कलाकार देसी कलाकार असेल, लवडोस असेल, असे बरेच गाणे होते त्याच्यामध्ये.
0: अच्छा अच्छा, म्हणजे अशा पद्धतीचं पण गाणं आवडतं. ते आवडलं की लगेच म्हणजे काय ते लक्षात आलं की लगेच डोक्यामध्ये ते जुन्या मेमरीज,
1: जुन्या मेमरी येतात. कॉलेजमध्ये कधी कधी मी आता मी उस्मानाबादचाच आहे ना, कधी कधी रिलेटिव्ह आहेत
0: उस्मानाबाद,
1: सॉरी सॉरी त्याबद्दल, धाराशिवचा आहे. त्याच्यामुळे मग ते सारखं बस मधून जाता येता कॉलेज सारखं दिसतं, तर त्या जस्ट एक म्हणजे एक व्ह्यू पण बघितला ना तर पूर्ण 4 वर्षाचा काळ एकदम माटून जायचा. एखाद्या सेकंदामध्ये फक्त मेन बिल्डिंगची फक्त व्ह्यू दिसला बस मधून तर पूर्ण 4 वर्ष त्याच्यामध्ये म्हणजे विसरून जायचा.
0: मग आता काय इन फ्युचर प्लॅनिंग काय आहे की 2, 4, 5, 10 वर्षानंतर धनराज पाटील कुठे असतील? मग
1: स्वप्न तर आहे,
0: धन पण आहे, नावामध्ये राज आहे आणि पुन्हा पाटील आणणं आहे का आम्ही राजकारणात आलेलं बघणार पुन्हा?
1: नाही नाही, राजकारणामध्ये नाही इंटरेस्ट आहे, म्हणजे इकडेच बाकी आपल्या गोष्टीमध्ये किंवा फॉरेनमध्ये जर चान्स मिळाला अब्रॉड ला ऑन साईड जाण्याचा आहे, इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणून आपण तो विचार करू शकतो. तर जर्मनी, जपान आहे त्या गोष्टी, जर आपण जर प्रॉपर 4 वर्षामध्ये केलं तर ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि तुम्ही एखाद्या वेळेस पाहू बी शकता.
0: अरे वाक्या बात ना, आम्ही परत बोलवणार ना धनराजला किंवा अब्रॉडला जाऊन आलाय कसा अनुभव आहे ते सांगून. तर तो विषय झाला. शेवटी जाता जाता काय असं सांगशील की आयुष्याचे असे गोल्डन वर्ड्स काय असतात की जे धनराज पाटीलला एक्सप्लेन करतील किंवा तुला त्या गोल्डन वर्ड्सवर चालायचं पुढे असं?
1: सगळ्यांचं तर एकच असतं, माझं पण तेच असेल की जो लाईफ आहे ना तो प्रेझेंटमध्ये जगण्यामध्येच हा लाईफचा आनंद आहे, हे तर सगळेच सांगतात पण हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे आणि मी पण तो अनुभवला आहे की हे टाईम, हे दिवस हा म्हणजे टाईम पुन्हा कधी येत नाही, तो जो गेलेला दिवस आहे ना तो परत कधी नाही येणार. जस्ट आता मी इंटरव्ह्यू देतोय तर ह्या प्रेझेंटमध्ये राहिलेलं कधी बेटर असेल, हा टाईम हा परत कधी आपण दोघजण कन्वर्जन करेल नाही तर न करेल, तो त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे हेच सांगू शकतो मी.
0: तेव्हा धनराज खरं तर तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि एक तर म्हणजे तुझं सगळं शिक्षण झाल्यानंतर पुन्हा तू कसं इंजिनिअरिंग झाला, पुढचा कसा विषय झाला आणि ह्या सगळ्या गोष्टीतून घडामोडीतून जात असताना तो उभा आहे, स्टँड आहेस आणि प्रेझेंटमध्ये जगतोयस, हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तर निश्चित तुझ्या आवडीचं यो यो हनी सिंगचं गाणं पण आपण ह्या मुलाखतीच्या नंतर ऐकवतो आपण. पण तू या ठिकाणी आला आणि सध्या NSDL ई गव्हर्नन्स बाणेर पुणे येथे कार्यरत आहेस, तुला अब्रॉडला जाण्याची पण इच्छा आहे, त्यासाठी सुद्धा रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो आणि तू परत एकदा अब्रॉडला जाऊन आल्यानंतर रेडिओ तेरणाला व्हिजिट करशील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
1: ओके, नक्कीच नक्कीच, धन्यवाद धन्यवाद.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ऍपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ऍप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: शेर मारा है।
1: डुबोया मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने, ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता।
2: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, न

जुळाला सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।